नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948, 16 जून 2026। पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेली आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत। या प्रातकालीन सभेत मी रुचा नामजोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवात करूया

0: श्रोते हो, आपण ऐकत होता उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देसकार रागातली धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 होत आहेत. आता ऐकूया गिरवाणवाणी. यामध्ये आज ऐकूया पारंपरिक कीलक स्तोत्र बिल्वा द्रविड यांच्या स्वरात.

गिर्वाणवाणीमध्ये आपण ऐकलत पारंपरिक कीलक स्तोत्र बिल्वा द्रविड यांच्या स्वरात. श्रोते हो, उद्याच्या गिर्वाणवाणीमध्ये बिल्वा द्रविड यांच्या स्वरात आपण ऐकाल श्रीमद शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी स्तोत्र. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रभात वंदन कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात. संगीत होतं वर्षा आंबेकर यांचं. यानंतर ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजन खांडेकर यांचं गीत. संगीत दिलंय प्रभाकर पंडित यांनी.

संत जनाबाई यांची रचना आपण ऐकलीत सुमन माटे यांच्या स्वरात. आणि प्रभातवंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: प्रभात वंदन कार्यक्रमातल्या या भक्तिगीतांनंतर आता ऐकूया चिंतन या सदरात डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार.
1: धर्मसंगीत म्हणजे धार्मिक उद्देशानं उपासना, प्रार्थना, धार्मिक विधी यांमध्ये वापरलं जाणारं संगीत. धर्मसंगीतातला एक भाग म्हणजे भक्तिसंगीत, जे आपल्याला अधिक माहितीचं असतं. धर्मसंगीत हे आरती, भजन, अभंग, स्तोत्र, मंत्र यातून आपल्याला परिचयाचं आहे. विशिष्ट धर्मपंथातल्या देवतांचं स्तवन, तसंच धर्माशी संबंधित दार्शनिक विचार म्हणजे तत्वज्ञान आणि नीतिविचार पोचवणं हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे धर्मसंगीतात शब्दाला अतिशय महत्व. शब्द हे इथे मंत्र बनतात. ते योग्य प्रकारे उच्चारले जाण्याकडे लक्ष दिलं जातं, कारण त्यांचा यथायोग्य उच्चार केला गेला नाही तर अर्थाचा अनर्थ व्हायचा, इष्टफल तर मिळणारच नाही, उलट हानी होण्याचीच भीती. म्हणून तर वैदिक ऋचांच्या पठनाचे अगदी कडक नियम आहेत, आणि या कडक नियमांमुळेच तर वैदिक संहिता मौखिक परंपरेतून हजारो वर्षे अबाधितपणे चालत आल्या आहेत. तुलनेनं शब्दांच्या योग्य उच्चारण्याचा हा कडक निर्बंध भजन कीर्तनात काहीसा सैल होतो. कीर्तन भजनातल्या गीतातही शब्दांना, गेयपदाला महत्त्व आहे, पण सर्वसामान्यांच्या

0: रोजच्या म्हणण्यात असलेल्या रचनांमध्ये भक्तिभावाचा ओलावा अधिक अपेक्षित असतो, त्यामुळे त्यातल्या शब्दांचे प्रांतानुसार पाठभेद होऊ लागतात. परंतु एक नक्की की संत कवींच्या रचना ह्या साहित्यिकदृष्ट्या जेवढ्या समृद्ध तेवढंच त्यांचं सांगीतिक मूल्यही उत्तम आहे. अहो, म्हणून तर शेकडो वर्ष होऊनही आजही या रचना आवडीने गायल्या जातात. लोकांनी लोकांसाठी लोकांना उद्देशून केलेल्या जनसंगीतात तर शब्दार्थाला परमोच्च स्थान मिळतं. किंबहुना निश्चित असा भाषिक संदेश देणाऱ्या या संगीतकोटीत शब्दार्थाला प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठीच संगीताचं कोंदण गीताला दिलेलं असतं. त्यामुळे इथं शब्दाला अग्रस्थानी ठेवून संगीत हे काहीसं गौण स्थान घेतं. भावगीत, नाट्यगीत, चित्रगीत, गझल, जाहिरात संगीत, राजकीय प्रचाराची गीतं, सामाजिक किंवा राजकीय चळवळीतली गाणी असा मोठा पट असलेलं जनसंगीत हे सर्व जनांच्या भावना विचार व्यक्त करण्याचं माध्यम असल्यामुळे त्यातलं साहित्य बहुरंगी बहुढंगी असं असतं. अत्यंत उच्च साहित्यिक मूल्य असलेल्या साहित्यकृतींपासून अगदी अनघड केवळ संदेश वहन करेल अशा कामचलाव साहित्यापर्यंत सारं काही जनसंगीतात सामावलेलं असतं. संगम संगीतात विविध संस्कृतींच्या सांगीतिक आविष्कारांचं एकत्रीकरण असतं. संगम संगीताचे अधिकतर आविष्कार हे वाद्यसंगीतातून होत असल्यामुळे इथं साहित्याचं महत्त्व पुन्हा कमी होतं. जेव्हा जेव्हा गीतात शब्दांचं त्यातल्या अर्थाचं महत्त्व अधिक असतं तेव्हा तेव्हा त्या गीतात शब्दार्थाला, भावार्थाला, त्यातल्या वैचारिक आशयाला ठळक करेल, अधोरेखित करेल असंच संगीत योजलं जातं. ते संगीत शब्दांचं बोट सोडून स्वैर धावत नाही, उलट स्वरलयच शब्दरूप होऊन जातात. ते शब्द, चाल, गाणारा आवाज, वाद्यमेळ या साऱ्यातून एकसंध संपूर्ण चित्र बनत असतं. अहो, म्हणून तर आपल्याला आपल्या आवडत्या एखाद्या भावगीताच्या किंवा सिनेगीताच्या चालीत जरा देखील बदल केलेला अजिबात रुचत नाही, नाही का? याउलट जिथे शब्द, त्यांचा अर्थ, आशय यांना महत्त्व फारसं नसतं अशा रागसंगीतात गायक तेच शब्द विविध प्रकारे वेगवेगळ्या सुरावटीतून आळवतात तेव्हा त्या स्वरातून शब्दांच्या पलीकडले असे भाव उमटतात. त्यांचा परिणाम हा चटकन न जाणवणारा पण अधिक गहिरा, खोलवर झिरपणारा असतो, कारण रागसंगीत हे सगुण समूर्त नसतं तर निर्गुण अमूर्त असतं.
1: चिंतन या सदरात डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार आपण ऐकलेत आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 झालेली आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये संरक्षित शेतीत महिलांची भूमिका याविषयीची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 परिसर यामध्ये पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही आकाशवाणी परभणी निर्मित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 7:40 बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता यामध्ये पहिल्या अध्यायातला 14वा श्लोक आपण ऐकाल. विवरण लेखक डॉक्टर मुकुंद दातार, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर.

निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 फोन इन लोभ असावा सादर करते कैलाश शिंदे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र. 11:45 हिंदी चित्रपट संगीत. आज सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचं गायन. राग असेल भटियार. तसंच रात्री 10:30 विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्या राग गायनात आपण ऐकाल राग मारू बिहाग. आज सकाळी 11:30 आम्ही यामध्ये ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 5 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. आज दुपारी 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर यांचं आणि त्यानंतर कौटुंबिक स्वास्थ्य सखी योग याविषयी वर्षा दीक्षित यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. दुपारी 1:00 एनसीआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 परभणी जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: आज संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राचीच. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा, 6:30 अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहल पाठक यांच्याशी साधलेला संवाद, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला हवामान सूचना आणि त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापनामधील महत्वपूर्ण बाबी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी विस्तार शिक्षण विभागाचे माजी प्रमुख डॉ सुभाषचंद्र शिंदे यांनी दिलेली माहिती, तसंच कृषीवाणी आणि शेवटी बाजारभाव सादर करते धीरज केदारी. रात्री 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम, 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे 5ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्य, यामध्ये मुक्तिपत्रे या डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाच्या आकाशवाणी रूपांतराचा भाग 3 सादरकर्त्या गौरी लागू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 होत आहेत. प्रसारित करतोय दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 16 जून या दिवसाचं काय महत्व आहे ते पाहूया. 16 जून 1945 या दिवशी अहमदनगर किल्ल्यात बंदिवासात असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या नेत्यांना बंधमुक्त करण्यात आलं. 1990 या दिवशी मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. त्याआधी 104 वर्षांमध्ये जूनमध्ये एका दिवसात पडलेल्या पावसाचा या दिवशी उच्चांक गाठला गेला. 1963 व्हॅलेंटिना तेरेशकोवा या रशियन महिलेनं वोस्तोक 6 या यानातून अंतराळ प्रवास केला. 1911 करणारी ती पहिली महिला अंतराळ यात्री बनली. 1911 न्यूयॉर्क इथं द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचं पुढं IBM या बलाढ्य कंपनीमध्ये रुपांतर झालं. 1 जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 16 जून 1950 हा अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा जन्मदिन. 16 जून 1936 या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू कवी अखलाक मोहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचा जन्म झाला.

0: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा 1920 साली या दिवशी जन्म झाला.
1: आपको हेमंत कुमार का नमस्कार. मेरे हिसाब से संगीत शोर नहीं है. संगीत में मेलोडी होना चाहिए, कानों को अच्छा लगना चाहिए, दिल में आनंद होना चाहिए. वो संगीत है, वो कुछ भी हो.
2: छुपा लो दिल में प्यार मेरा.
0: खर्जातल्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी प्रसिद्ध असणारे हेमंत कुमार हे एक उत्तम संगीत दिग्दर्शक देखील होते. रवींद्र संगीतात त्यांनी केलेलं कामही प्रसिद्ध आहे.

0: आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत 1977 मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक आणि नट श्रीपाद गोविंद नेवरेकर. 16 जून 1944 या दिवशी भारतीय रसायनशास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांचं निधन झालं. त्यांनी बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स ही कंपनी काढली. 1925 बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास. विधवा विवाह आणि आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसवण्यात आलं आहे.
1: दिनविशेष आपण ऐकलेत. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आता ऐकूया कृषीवाणी या सदरामध्ये संरक्षित शेतीत महिलांची भूमिका याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण संरक्षित शेतीमध्ये महिलांना संधी या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. संरक्षित शेती या घटकामध्ये राज्यातील अनेक महिलांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध आहेत. संरक्षित शेती तंत्रज्ञान महिलांसाठी केवळ सोयीचं नाही, तर ते त्यांना शेतमजूर याकडून कृषी उद्योजक बनवण्यासाठी मदत करते. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करून जागतिक कृषी व्यवस्थेमधील महिलांचं योगदान अधोरेखित करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात अन्न सुरक्षा, पोषण, बियाणे संवर्धन, पशुपालन, अन्न प्रक्रिया आणि ग्रामीण व्यवस्था उभारण्यात महिला शेतकऱ्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. मात्र प्रत्यक्षात जमीन मालकी कर्ज सुविधा प्रशिक्षण आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच याबाबत महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याच पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी धोरणात्मक उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, संशोधन आणि जनजागृती यांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि कृषी उद्योजकता या विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. या दृष्टीने संरक्षित शेती या घटकांमध्ये राज्यातील अनेक महिलांना उद्योजकतेच्या संधी उपलब्ध आहेत. संरक्षित शेती तंत्रज्ञान महिलांसाठी केवळ सोयीचं नाही, तर ते त्यांना शेतमजुरांकडून कृषी उद्योजक बनवायला मदत करतं. महिलांसाठी संरक्षित शेती हे केवळ आधुनिक शेतीचं तंत्र नाहीये, तर ते आर्थिक स्वावलंबनाचं एक उत्तम साधन आहे.

0: पारंपरिक शेतीतील शारीरिक कष्ट कमी करून अधिक नफा मिळवून देणारं हे क्षेत्र महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देतं. संरक्षित शेतीमध्ये नक्की काय संधी महिलांसाठी आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. घराशेजारील कमी जागेत पॉली हाऊस उभारणं महिलांना शक्य आहे. फुलपिकं लागवड, यामध्ये जरबेरा, गुलाब, कार्नेशन आणि ऑर्किड्सना शहरांमध्ये मोठी मागणी असते. भाजीपाला उत्पादनामध्ये परदेशी भाजीपाल्यांची लागवड करताना ब्रोकोली, रंगीत सिमला मिरची, चेरी टोमॅटो आणि झुकिनी यांना सुद्धा चांगली मागणी आहे. रोपवाटिकेचा जर व्यवसाय महिलांनी केला तर त्यांच्यासाठी संरक्षित शेतीमधला हा एक महत्वाचा व्यवसाय ठरेल. रोपांची निर्मिती आणि संगोपन हे काम महिला अत्यंत कौशल्याने करू शकतात. उच्च दर्जाची फळझाडे आणि भाजीपाल्यांची कलमं तयार करणं हे सुद्धा एक रोपवाटिका व्यवसायामधलं एक महत्वाचं काम आहे. शहरी भागात लोकांसाठी कुंड्या आणि माती तसंच तयार रोपे पुरवण्याचं स्टार्टअप सुद्धा महिला करू शकतात. मातीशिवाय शेती करण्याचं तंत्रज्ञान म्हणजेच हायड्रोपोनिक्समध्ये महिलांना भविष्यामध्ये मोठी संधी आहे. पाणी आणि खतांची बचत यामध्ये होते आणि तणांचा त्रास नसतो. कीड आणि रोग यांचं प्रमाण कमी असतं. भाजीपाला पिकाची गुणवत्ता उच्च प्रतीची असते आणि घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत पालेभाज्या सुद्धा लावता येतात. प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या क्षेत्रामध्ये जर महिलांना व्यवसायाच्या संधी बघायच्या असतील तर बुके किंवा भेटवस्तू तयार करण्यासाठी फुलांवर त्या प्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण घेऊ शकतात. पॉली हाऊसमधील स्वच्छ भाजीपाला ग्रेडिंग करून मॉल आणि सुपर मार्केटला ते पुरवण्याचं काम सुद्धा महिला करू शकतात. पॅकिंग, ब्रँडिंग आणि थेट ग्राहकांपर्यंत विक्री या साखळीमध्येही महिलांचा चांगला सहभाग होऊ शकतो. स्थानिक प्रदर्शन आणि कृषी मेळाव्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात. पारंपरिक शेतीमध्ये कडाक्याचं ऊन, पाऊस किंवा थंडीत काम करावं लागतं. संरक्षित शेतीमध्ये अनुकूल वातावरण असतं. बंदिस्त वातावरणामुळे ऊन पावसाचा थेट त्रास होत नाही. नॅनो टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशनचा वापर जर केला तर ठिबक सिंचन आणि खत देण्याच्या स्वयंचलित पद्धतीमुळे शारीरिक श्रम 60-70% कमी होतात. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय फलोद्यान बोर्ड अंतर्गत महिलांना पॉलीहाऊस आणि शेड नेट गृहासाठी 50% शासकीय अनुदान मिळतं. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेमध्ये भाजीपाला रोपवाटिकेसाठी 50% शासकीय अनुदान देखील महिलांना मिळतं. त्यामुळे महिलांसाठी संरक्षित शेती तंत्रज्ञान हे आर्थिक, सामाजिक दृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे.
1: संरक्षित शेतीत महिलांची भूमिका याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी सदरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 7:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही आकाशवाणी परभणी निर्मित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा

0: या विषाणूच्या 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळे महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो. किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅपस्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅच्युला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी स्थिती करावी लागते. ते एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
1: श्रोतः आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, ऐकूयात ही उपयुक्त माहिती। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे।
2: नमस्कार श्रोते हो, नगरे रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात। भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे। खेड्यापाड्यातून रोजगार उद्योग व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे। सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात तर महाराष्ट्रात 45.2%

0: हे लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी नाले, डोंगर, दऱ्या, शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाळ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. स्वतःच्या क्षमतेवर आणि गतीवर विश्वास ठेवा. कासवासारखं संथ पण सातत्यपूर्ण पाऊल तुम्हाला यशापर्यंत नक्कीच पोहोचवेल. श्रोतेहो, 16 जून हा जागतिक समुद्री कासव दिन म्हणून ओळखला जातो आणि त्यानिमित्ताने आपण ऐकलात आजचा विचार.
4: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
5: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य. मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 25531706. तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी

0: लचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 15 सेकंद होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
5: तेजोमय नाद ब्रह्म हे.
6: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
7: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी

0: मंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या

0: शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत. हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागात नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
2: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 5 सेकंद झालेली आहेत.
1: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर

0: देश सुखी देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिकाय शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय, लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून धरलेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाला लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे, पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी भिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळे खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणारी विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल एखाद्या किडीचं मोठ्या

0: आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपलं गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा
1: या गीता श्लोकात केलेला आहे. असा हा या पहिल्या अध्यायातल्या 14व्या श्लोकाचा पूर्वसंदर्भ. याचा भावार्थ सांगताना आपल्या गीता रहस्यात लोकमान्य म्हणतात, इतक्या दुर्योधनाला हर्ष प्राप्त करून देत वृद्ध कौरव पितामह सेनापती भीष्म यांनी सिंहासारखी मोठी गर्जना करून लढाईची सलामी म्हणून आपला शंख फुंकला, तेव्हा पांढऱ्याशुभ्र घोडे जोडलेल्या मोठ्या रथात बसलेले माधव आणि लक्ष्मीपती श्रीकृष्ण यांनीही आमची तयारी आहे हे प्रत्युत्तर देण्यासाठी आपापले दिव्य शंख फुंकले. तसं म्हटलं तर युद्धाचा प्रारंभ करण्याची पांडवांचीही पूर्ण सिद्धता होतीच. तथापि ज्याप्रमाणे युद्धाच्या पूर्वीची कृष्ण शिष्टाई फेटाळण्याची आगळी कौरवांकडून घडली, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष युद्धाला प्रारंभ करण्याची चूकही कौरवांच्या कडूनच व्हावी म्हणून आतापर्यंत पांडवांचं सैन्य स्वस्थ होतं. परंतु आता स्वतः भीष्माचार्यांनीच शंखनाद करून युद्धाची सूचना दिलेली ऐकून श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांनी आपापल्या शंखनादानी आपल्या सैन्याला इशारा दिला. विशेष म्हणजे त्यातही श्रीकृष्णांनी प्रथम शंखवादन केल्यावर नंतर अर्जुनाने आपला शंख फुंकला. यावर मायबोली मराठीत भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, पायिक पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची, तैसाची देखे येरे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. श्री ज्ञानदेव म्हणतात, त्या दिव्य रथाची महती काय वर्णावी. दिव्य रथ म्हणजे जणू काही पंख असलेला मेरू पर्वतच. त्याच्या दिव्य तेजानी दाही दिशा भरून गेल्या. या दिव्य रथाला जोडलेले अश्व एका युद्धप्रसंगात पराभूत झालेल्या गंधर्वराज चित्रसेनाने विजयी अर्जुनाला भेट दिलेले होते. ते पांढरे शुभ्र होते, प्रत्यक्ष वाऱ्याच्या वेगाने धावत असत. आणि त्याहून विशेष म्हणजे ज्या रथावर सारथी म्हणून काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा भगवान श्रीकृष्ण आहे, त्या रथाचं गुणगान किती आणि कसं करावं. या रथावर फडकणाऱ्या ध्वजावर साक्षात हनुमंत विराजमान होते. ते तर प्रत्यक्ष शिवशंकराचे अवतार. इथे मारुती रायांची उपस्थिती महत्वाची आहे, कारण त्यामागेही एक कथाप्रसंग आहे. हा प्रसंग अर्जुनाच्या गर्वहरणाचा आहे आणि श्रीकृष्णाच्या भक्तवत्सलतेचा आहे. त्या प्रसंगात श्रीकृष्णानेच रामायणवीर हनुमंताला महाभारतीय युद्धात अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी वचनबद्ध केलं. म्हणून हनुमंत ध्वजावर विराजमान आणि या रथाचा सारथी कोण तर साक्षात भगवान श्रीकृष्ण. मग त्या रथाचं आणि रथी अर्जुनाचं भाग्य ते काय वर्णावं. माऊली ज्ञानदेव असंही सांगतात, अहो खरोखरच त्या प्रभूचं नवल तर पहा, आपल्या भक्ताविषयीचा विलक्षण जिवाळाही पहा. तसं पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे सर्व शक्तिमान परमेश्वर, पण तो चक्क अर्जुनाच्या सारथ्याचं काम करत होता. याचं कारण म्हणजे तर ही त्या भगवंताची रीतच आहे, आपल्या भक्ताला सदैव पाठी घालायचं आणि स्वतः युद्धाला घनघोर संकटाला तोंड द्यायचं. गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या या 14व्या श्लोकाचं विवरण करताना आपल्याला आणखीन एक विशेष गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या प्रसंगात भीष्माचार्यांनी शंख फुंकला असं वर्णन आहे, पण द्रोणाचार्यांनी शंखनाद केलेला दिसत नाही. एवढंच नव्हे तर अन्य कोण्या मोठ्या कौरववीरांनीही शंख फुंकल्याचा उल्लेख नाही. याचं कारण तिथे मनापासून उत्साहच नव्हता. शिवाय आपला पक्ष तसा कौरवांच्या कृत्यामुळे अधर्माचा आहे याचीही मनोमन जाणीव असावी. उलट पांडव पक्षात उत्साह होता, कारण श्रीकृष्ण अर्जुनासह इतर पांडवांनीही आपापले शंख फुंकल्याचं नावनिशिवार वर्णन केलेलं आहे. असे वीर संख्येने अनेक आहेत, साक्षात भीमसेनापासून ते द्रौपदी पुत्रांपर्यंत. आणि हे साहजिकच आहे, यतो धर्मः ततो जयः. या श्लोकाविषयी आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर आयुष्यात जेव्हा संकट समोर उभी राहतात तेव्हा डगमगून न जाता आपल्या आत्मविश्वासाचा पांचजन्य शंख वाजवणं हेच योग्य. तुमच्याकडे काय साधनं आहेत यापेक्षा तुमचा स्वतःवर आणि तुमच्या मार्गदर्शकावर किती विश्वास आहे यावर तुमचा विजय अवलंबून असतो.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 14वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:55 आणि 50 सेकंद झालेली आहेत.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: संत

0: आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025 53 17 05 आणि 25 53 17 06. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:59 आणि 40 सेकंद झालेली आहेत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: the broader diplomatic initiative. The coming days will determine whether the framework can evolve into a durable peace agreement for the region. Vinod Kumar for Akashvani News from Dubai.
1: In the FIFA World Cup 2026, tiny Cape Verde, making its historic first appearance at the World Cup, produced an extraordinary performance to secure a 0-0 draw with global heavyweights Spain. Cape Verde's 40-year-old goalkeeper, Vizinha, delivered a heroic performance as his side held Spain to a 0-0 draw. Earlier, Belgium and Egypt also drew 1-1 in their Group G opening match at Seattle Stadium. Egypt came close to securing their first ever World Cup victory, but were denied by a quick response from Belgium's substitutes under the intense heat. Saudi Arabia and Uruguay also drew 1-1 in their opening match of Group H in Miami Stadium in the US this morning. Abdullah Al-Amri scored on a rebound in the 41st minute for Saudi Arabia, and Uruguay's Maxi Araujo responded with an equalizer in the 80th minute. And now, for a look at today's newspapers, it's over to Subhadra Ramachandran.
2: Thank you, Sunil. The peace deal between U.S. and Iran is prominently noted on the front pages of dailies. U.S. and Iran reach deal to end war, reopen Hormuz, headlines the Indian Express. U.S.-Iran strike tentative peace deal as Israel refuses land pullback, reads the headline in the Statesman. Prime Minister Modi will lead the main event of the International Day of Yoga 2026 celebrations in Kolkata on June 21, writes the Asian Age. In its editorial piece title Label Truth, the Tribune argues that FSSAI's action against misleading food labels is necessary, but only a first step. And that is back to you, Sunil.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Slovakia confers its highest honor, Order of the White Double Cross, first class, on Prime Minister Narendra Modi. Prime Minister Modi to participate in G7 summit in Avignon, France today to hold bilateral meetings with Prime Ministers of Canada and UK and UAE President. And in football, Cape Verde stunned Spain in scoreless draw at FIFA World Cup. Belgium also settled for 1-1 draw with Egypt. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचे

आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळं या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
19व्या मिफ

0: अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळं स्पेनबरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. आज संध्याकाळी 6:30 वाजता इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळं पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळं स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करतोय भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, निर्माता हेमंत कुमार यांचा जन्मदिन. त्यानिमित्ताने भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हेमंत कुमार यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

भावधारा कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं. शांताराम नांदगावकर यांचं संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. श्रोते हो, स्वर होता हेमंत कुमार यांचा आणि त्यांचा आज जन्मदिन, त्या प्रित्यर्थ त्यांच्या स्वरातलं हे मराठी भावगीत आपण ऐकलं. श्रोते हो, ज्यांची पुस्तकं आपण 19,000 वेळा तरी वाचली असतील आणि ती वाचताना आपल्याला 455 नाही तर एकही जांभई आलेली नसेल, असे लेखक प्रकाश नारायण संत यांचा आज जन्मदिन. वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर या त्यांच्या पुस्तकातून निरागस बालवय, त्या बालवयातलं भावविश्व उलगडून त्यातला निखळ आनंद आपल्याला देणारे प्रकाश नारायण संत. त्यांनी लिहिलेलं कुठलं गीत खरं तर नाही, पण त्यांनी आपल्या लेखनातून मुलांबरोबर मोठ्यांनाही जो निखळ आनंद दिला, त्या आनंदाचंच गाणं आता ऐकूया. गीत आहे भारा तांबे यांचं, विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात, संगीत आशुतोष कुलकर्णी.

हे होतं आर्या आंबेकर यांच्या स्वरातलं डॉक्टर क्षमा वळसंकर यांचं गीत. संगीत होतं नीरज यांचं. श्रोते हो, आज गायिका आर्या आंबेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने भावधारा कार्यक्रमात त्यांच्या स्वरातलं अजून एक गाणं ऐकूया. हेही गाणं आहे डॉक्टर क्षमा वळसंकर यांचं. संगीत दिलंय नीरज यांनी. स्वर अर्थातच आर्या आंबेकर यांचा.

श्रोते हो या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 9:25 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो हा स्वर होता श्यामा चित्तार आणि हेमंत कुमार यांचा. श्रोतेहो हेमंत कुमार सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माते यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वरातलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं गीत आहे. सुधीर मोघे यांचं आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: हे होतं हा खेळ सावल यांचा. या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, आशा भोसले आणि हेमंतकुमार यांच्या स्वरात. श्रोते हो, गायक संगीतकार निर्माता हेमंतकुमार यांचा जन्मदिन आणि त्या प्रित्यर्थ त्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आज गायिका आर्या आंबेकर यांचाही वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वरातलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीत आहे गुरु ठाकूर यांचं आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: हे होतं बालगंधर्व या चित्रपटातलं गीत. गीत होतं स्वानंद किरकिरे यांचं, संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी, आणि स्वर होता आर्या आंबेकर यांचा. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
3: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6। तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात। हॅलो डॉक्टर।

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: अनुराधा कुबेर यांच्या स्वरातलं हे गीत होतं वैभव जोशी यांचं मुरांबा या चित्रपटातलं. संगीत दिलं होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय कार्यक्रम फोन इन लोभ असावा. सादर करते कैलाश शिंदे.
1: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोबसाहेबाच्या संकेतस्थळ श्रोत्यांचं या कार्यक्रमात आपला स्नेहांकित मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोबसाहेबा हा कार्यक्रम. हॅलो. हा बोला.
1: हॅलो, आकाशवाणी पुणे केंद्र.
0: नमस्कार, कार्यक्रम फोन इन लोबसाहेबा.
1: राजाराम चव्हाण, चांदणी चौक, सांगली.
0: राजाराम चव्हाण, स्वागत कार्यक्रमात.
1: आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम चांगले असतात. हॅलो, आपकी पसंद मराठी, आपकी पसंद
0: बर.
1: शनिवारचं मराठी गाणी, हिंदी गाणी रविवारची
0: बर.
1: आणि रविवारी 7:30 वाजता कीर्तन अतिशय छान असते.
0: बर बर बर.
1: नारदी कीर्तन, कीर्तन प्रवचन. मला आकाशवाणीचा ईमेल पाहिजे होता जरा. आणि कोणत्या वेळेला ईमेल करायचा?
0: नाही, वेळ ईमेल साठी अशी कुठली ठराविक नाहीये. कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ईमेल करू शकता. ईमेलचा ऍड्रेस आहे प्रसारण, PRASARAN प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट ऑफ gmail.com हा ईमेल आय डी आहे. याच्यावरती आपल्या कार्यक्रम संदर्भातल्या काही प्रतिक्रिया असतील फोन इन लोबसाहेबासाठी किंवा अन्य काही आपल्याला सांगायचं असेल, लिहायचं असेल, तर या ईमेल आय डीवरती तुम्ही आपला ईमेल जो आहे तो पाठवू शकता. छान वाटलं राजाराम चव्हाण तुमच्याशी बोलून आज कार्यक्रमामध्ये. फोन केलात आणि हा अभिप्राय कळवला त्यासाठी हो धन्यवाद. हॅलो, कोण बोलताय?
2: नमस्कार शिंदे साहेब.
0: बोला बोला. नमस्कार,
2: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
0: हा बोला सुरेश साबळे, कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रम फोन इन लोबसाहेबा.
2: फोन या करता केलेला आहे की आपले जे कार्यक्रम झाले होते ते कार्यक्रम मला खूप आवडले.
0: बर.
2: जसे की मंगळवारी अमृत कलश
0: या
2: कार्यक्रमात आपण एका महिलेची मुलाखत घेतली होती.
0: हा, नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापिका होत्या त्या अनिता बापू राकडे यांची मुलाखत होती.
2: हा, अनिता बापू. हा, ही मुलाखत आम्हाला खूप आवडली कारण का अनेक महिलांना त्यांनी आधार दिलेला आहे. ज्या आधार महिलांना नाही, असे काही घटस्फोट झालेल्या महिलांना त्यांनी आधार दिलेला आहे.
0: बरोबर बरोबर.
2: आणि त्यांनी फाउंडेशनतर्फे ती संस्था चांगली चालवलेली आहे. 12/6/2026 रोजी काही काही 6/30 महिन्यांनी गांधी यांची

0: परत कर प्रज्ञा काटकर यांनी केलेली मराठी नाटक हा खूपच आवडली. इथे काही माझ्या रसिक मित्रांची मी नावं सुद्धा घेऊ शकतोय.
1: हा हा बरं घ्या नावं.
0: तो अनिता राहुल भांबेचे कमनोरी हे कार्यक्रम ऐकतात. सुदर्श कांत शिरोळकर रांगोळी. तो लता राजाराम चव्हाण सांगली. विजय कुमार स्वामी भट चव्हाण आणि सारिका संभाजी सार गणेशवाडी. आणि आमच्या घराचे चारच्या दोन बहिणी तो आशा अंकुश गोरे. तो किशोरी दत्ता गोरे. तो अलका दयान साळवी. मेघा कुमार सातवीकर. तो अश्विनी विक्रम तानोडे. हे सर्वजण आता आपले कार्यक्रम निर्माण ऐकत असतात.
1: बर बर बर बर.
2: तीन चार श्रोते आहेत बघा ते सारखं फोन येईन आपल्याकडे आणि फोन येईन लो बसमध्ये सारखे सारखे फोन करतात.
1: बघा आता आम्ही तर सारखं आवाहन करतो किंवा तुम्ही जर सादर केलेले काही कार्यक्रम ऐकत असाल तर त्याच्यामध्ये वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी एकमेक वेगळा प्रोमो देखील केलेला आहे.
2: आणि बघा नाही म्हणून खोटं मी बोलते तो खोटं बोलायला लागले.
1: आता आम्ही तर वारंवार फोन करतो श्रोत्यांना समजावून सांगतो की दोन दोन महिने
2: दुसऱ्या श्रोत्यांना एक एक पाच पाच वर्ष फोन करतो. आम्ही दोन महिन्यानंतर फोन करतो बघा साहेब.
1: म्हणून तर आता तुम्ही जे काय म्हटलेलं आहे ते तुमचं थेट म्हणणं कार्यक्रमामध्ये नक्की प्रसारित करतो जेणेकरून जे वारंवार आणि नेहमी फोन करणारे श्रोते आहेत ते थोडस अंतर पाळतील कार्यक्रमामध्ये. हॅलो
3: हॅलो
1: बोला. नमस्कार कार्यक्रम फोन इन लोबसावा.
3: नमस्कार सर. आदिनाथ शिंदे बोलतोय.
1: बोला आदिनाथ शिंदे. स्वागत कार्यक्रमात.
3: सर आपले कार्यक्रम खूप मस्त असतात.
1: कुठून बोलतात आदिनाथ शिंदे?
3: सध्या सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातून बोलतोय.
1: बोला बोला बोला.
3: जळभावी गाव आहे माझं. तर आपले कार्यक्रम चांगले असतात. त्यामध्ये मी नाटकं ऐकत असतो सर. आता जे आपले चालू आहे आणि अनिल अवचट यांचं
1: हो
3: पत्रे नाही का ते.
1: हो हो हो हो.
3: हा ते चांगलं वाटतंय.
1: बर.
3: आणि पाठीमागे नरेंद्रनाथाच्या सहवासातून खूप छान वाटलं सर.
1: बर.
3: आणि आपले बाकीचे कार्यक्रम पण ऐकत असतो मी.
1: युवा
3: आणि किंवा आपले व्यूज भारतीचे ठग बातम्या आणि सहाचे बातम्या पण नेहमी ऐकत असतो सर. त्यानंतरचा जो कार्यक्रम आहे कॅमेऱ्याच्या लेन्स मधून
1: हो
3: तो पण कार्यक्रम आवडतो खूप.
1: बर.
3: हा असे कार्यक्रम ऐकत असतो.
1: बर बर बर. चला आदिनाथ शिंदे छान वाटलं बोलून तुमच्याशी कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. हॅलो.
4: हॅलो
1: बोला.
4: कंपोस्ट गोंदेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथून शिवाजी आराळ बोलतो.
1: बोला शिवाजी आराळ. कार्यक्रमात स्वागत. कार्यक्रम फोन इन बसावा.
4: ते सोमवार मंगळवार बुधवार सकाळी 10 वाजता जी मालिका लागते ना ती मालिका मला फार आवडते.
1: बर.
4: तिथे थोडं टायमिंग संध्याकाळ करता येईल का?
1: वेळेच्या फेअर नियोजनामध्ये जर आपल्याला कुठे वेळ उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी तो कार्यक्रम प्रसारित करता येईल.
5: कैलास सर नमस्कार.
1: नमस्कार.
5: मी घाटंजी जिल्हा यवतमाळ येथून सुरेश पुट्टजवार बोलते.
1: बोला सुरेश पुट्टजवार. यांचा फोन आला कार्यक्रमामध्ये. बाबा बोला.
5: काल तुम्ही ड्युटीवर होते दुपारला.
1: बर.
5: आणि द नेक्स्ट वे या कार्यक्रमामध्ये खूप बहारदार गीत तुम्ही सादर केली.
1: तर बहार आली रंगत आली मस्त पैकी. अच्छा वा वा वा वा.
5: आणि मला वाटते आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहे सर.
1: हो बरोबर.
5: याविषयी मला 2 शब्द या ठिकाणी बोलायचे आहे.
1: वा वा क्या बात आहे. निकी और पूछ पूछ.
5: हो बहुजन हिताय बहुजन सुखाय.
1: हो.
5: संदेश शेवटल्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी ही कटिबद्ध आहे असं माझं वैयक्तिक मत आहे सर.
1: बरोबर आहे.
5: आणि कुटुंबातील आकाशवाणी कुटुंबातील मी एक यवतमाळ जिल्ह्यातील श्रोता आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही.
1: काहीच काहीच हरकत नाही. म्हणजे आमची तरी काही हरकत नाही. तुम्ही आमच्या परिवारामध्ये समाविष्ट झालात सहभागी झालात यापेक्षा तो आणखी कुठला आनंद असेल आमच्यासाठी नाही का?
5: बिलकुल. आणि खरोखर आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व श्रोत्यांना न्याय मिळण्याचं एकमेव आकाशवाणी केंद्र पुणे आहे सर.
1: हो हो बरोबर.
5: आणि दिनांक 9 जूनला 12 वाजता जो प्रसाद सर कुलकर्णी यांनी जो आपली आवड हा

0: श्रोत्यांसोबत मनमोकळेपणानं जो संवाद साधला.
1: बरोबर. अच्छा.
0: मला खूप खूप मनाला असा भावनारा संवाद वाटला सर.
1: बरोबर.
0: आणि एक सांगतोय कैलास सर.
1: सांगा सांगा.
0: की हॅलो आपली आवड किंवा हॅलो दिलो मे बसे गीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांचे जे विचार आहे आणि निवेदकांसोबत बोलण्याची उत्तम शैली आम्हा रसिकांना प्राप्त करून देण्याचं एक आकाशवाणी हे माध्यम आहे. तर खरोखर मनाला एक प्रेरक असं आहे असं म्हणायला काही हरकत नाही सर.
1: वा वा क्या बात है.
0: आणि एकमेकांचे विचार विचारांची देवाणघेवाण श्रोत्यांमध्ये गुंतागुंत मनामनाची चांगल्या विचारांची हे केवळ आकाशवाणीच्या माध्यमातून झालेली आहे सर.
1: बरोबर. खरं तर असे फोन इन कार्यक्रम जे असतात ना आपण एक व्यासपीठ असतं व्यक्त होण्यासाठीच अभिव्यक्तीचं की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि आपण दोघांनी सांगितलेलं आणखी कोणाला तरी ऐकायचं आहे.
0: बरोबर.
1: तर हा त्यासाठी हा प्रयत्न असतो किंवा या हृदयीचे त्या हृदयीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो कार्यक्रमाच्या माध्यमात.
0: बरोबर. आणि एक बोलायचं आहे सर. तुम्ही तुमच्यामध्ये निवेदकांमध्ये परमेश्वरांना एक तर्कशक्ती दिलेली आहे का म्हणजे प्रत्येक माणसाला ओळखण्याची. सर संजय भुजबळ साहेबांनी जो कार्यक्रम सादर केला हॅलो दिलो मे बसे गीत
1: हो हो हो
0: तर काही श्रोत्यांनी जे फोन केला असं त्यांना मला म्हणायचं नाही आहे पण काही श्रोते निवेदक ज्याप्रमाणे बोलतात त्यांच्या निवेदकांचं उत्तर तरी व्यवस्थित रित्या द्यायला पाहिजे असं माझं मत आहे सर.
1: बरोबर आहे.
0: काल मी संपूर्ण कार्यक्रम ऐकला. केवळ गाणं ऐकण्यापुरतं आकाशवाणी माणसानं ऐकावं नाही असं माझं पर्सनली मत आहे सर.
1: बरोबर. थोडासा होमवर्क करून यायला हवा असं वाटतंय तुम्हाला.
0: आणखी कार्यक्रम दर्जेदार
1: नक्की प्रयत्न करूया. आणखी दर्जेदार कार्यक्रम मिळतील. दर्जेदार रसिक श्रोते तुमच्यासारखे जोपर्यंत आहेत तसे त्या दर्जेदार श्रोत्यांसाठी आम्हाला हे कार्यक्रम प्रसारित करावे लागणारच आहेत. फोनसाठी धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: कार्यक्रम आहे लोबसावा आहे ना.
1: कार्यक्रम फोन इन लोबसावा बोला.
2: रानळनळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना
1: बोला. विष्णू सराफ दे कार्यक्रमात स्वागत. बोला.
2: आपले कार्यक्रम दर्जेदार असतात.
1: बार बार.
2: आम्ही शिंदे सर बोलतो ना.
1: कैलास शिंदे बोलताय. बोला ना.
2: आणि कार्यक्रम चांगले असतात. चांगले ऐकू येतात. रात्रीच्या वेळेस थोडं प्रसारण व्यवस्थित ऐकू येत नाही पा.
1: अच्छा.
2: हा
1: बर.
2: तुमचं चिंतन आवडतं. विचार शलाका आवडतो. आजचा विचार हे कार्यक्रम आवडतात.
3: हॅलो.
1: बोला.
3: सर मी महादेव वारे बोलतो. चिंचोली तालुका जिल्हा उस्मानाबाद.
1: बोला महादेवजी. स्वागत कार्यक्रमात. कार्यक्रम फोन इन लोबसावा.
3: सर आपले कार्यक्रम मी नियमित ऐकतो. मी बऱ्याच दिवसापासून ऐकतो.
1: बर बर.
3: आणि आपले कार्यक्रम मुजबळ साहेबाचे गीत गंगा ही ती सगळे म्हणजे एकदम उत्कृष्ट असतात.
1: बर बर.
3: आणि मी कधी मध्ये तुम्ही असं नेचर करता की प्लास्टिक थोड माणसांनी नियोजन करायला पाहिजे. प्लास्टिक मुळे प्रदूषण वाढतंय. समुद्रात जात आहे असं होतंय.
1: पर्यावरणाला त्याची हानी होऊ नये नुकसान होऊ नये यासाठी आपण ते आपल्या हातामध्ये आहे ना. म्हणजे जागरूक नागरिकांच्या हातामध्ये काय आहे. प्रश्न त्यांनी मिटणार नाही ना. बंद करून मिटणार थोडंच आहे की तो जरी ते कंपनी चालू जरी असली तरी तो आपल्याला उपयोगी पडणार आहे. परंतु त्याचा वापर करताना आपल्याला कमी
3: माध्यम अगदी सगळं आम्ही शेतकरी सर.
1: बर बर. अच्छा मग काय.
3: आणि मी बऱ्याच दिवसापासून सासर वर्ष सर.
1: चला महादेवजी छान वाटलं तुमच्याशी बोलून आज कार्यक्रमासाठी फोन केला. धन्यवाद.
3: बर बर सर. धन्यवाद.
4: नमस्कार.
1: बोला. कोण बोलताय.

0: हां, सुजाता वाबळे बोलतीये बारामतीतून.
1: बोला सुजाताजी, स्वागत कार्यक्रमात.
0: आता सध्या म्हणजे आजपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत सुद्धा जी जाहिरात येत होती, जाहिरात म्हणण्यापेक्षा की तुम्ही रेडिओ ऐकता म्हणजे मग तुमच्या प्रतिक्रिया द्या.
1: हो,
0: मला ती जाहिरात पण जरा छान वाटली की लोकसभामध्ये फोन करा, तुमची मतं मांडा.
1: बरोबर,
0: तर ती जाहिरात पण छान आहे आणि नुकत्याच आता ज्या जाहिराती आपल्या ऍड झाल्यात म्हणजे सामाजिक जाहिराती त्या सुद्धा खूप छान आहेत की जसे की प्लास्टिकचं वगैरे वापर कमी करा, रियूज वगैरे, आणि समुद्रात किती प्लास्टिक साठले वगैरे, म्हणजे ते खूप छान माहिती आहे.
1: बर,
0: आणि मी शाळेला शिक्षिका आहे तर मी त्या जाहिराती रेकॉर्ड करून मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ऐकवणार
1: आहे. अरे वा, क्या बात आहे.
0: म्हणजे कार्यक्रम सगळे छान असतात, जिथपर्यंत आम्हाला शिकेल तिथपर्यंत आम्ही ऐकतोच.
1: बर,
0: आणि चांगले कार्यक्रम, दर्जेदारच कार्यक्रम आहेत.
1: वा, आता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये चांगलाच उपक्रम तुम्ही हाती घेतला या निमित्तानं.
0: आणि जर म्हणजे परिपाठामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून सामान्य ज्ञान वगैरे दररोज देतो, म्हणजे जागतिक घडामोडी वगैरे सकाळच्या परिपाठात, पण त्याच्या बरोबर म्हणजे मला हे पण सूट म्हणजे वाटले.
1: आणि या अभिप्रायाच्या संदर्भामध्ये हे जाणून अतिशय खूप आनंद वाटतोय की आता आगामी 15 जून पासून जे शैक्षणिक नवीन वर्ष सुरू होत आहे त्याच्यामध्ये, तर तेव्हा तुम्ही हे तुमच्या वर्गातल्या मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना या आमचे सामाजिक संदेश असलेल्या ज्या जाहिराती ऐकवणार आहात, तर नक्कीच यातनं एक छानसा संदेश या सगळ्या मुलांपर्यंत आणि त्यांच्या कुटुंबांपर्यंत म्हणजे तो पर्कोलेट होईल किंवा तो संदेश त्या घराघरामध्ये पोहोचेल मुलांच्या माध्यमातनं आणि बदलायला सुरुवात होईल अशी आशा करायला काही हरकत नाही आपण.
0: बरोबर,
1: धन्यवाद. बोला संदीप बालेराव, स्वागत कार्यक्रमात. कार्यक्रम फोन इन लो बसावा.
2: खूप खूप धन्यवाद. आज लो बसावाच्या निमित्ताने आपली गाठ पडतीये. आकाशवाणीचा जुना कार्यक्रम जर पुन्हा नव्यानं सुरू झाला तर एक ती वेगळी मजा येईल, कारण त्यामध्ये काही घटना माहिती आणि सोबतच कानाला मनाला तृप्त करणारी अशी गाणी असायची.
1: हो हो हो.
2: आता तुमच्या आणि श्रोत्यांच्या लक्षात आले की मी बोलतोय ते सुप्रभात या आपल्या जुन्या कार्यक्रमाबद्दल. अनेक दिग्गजांनी हा कार्यक्रम खूप सुंदर रित्या सादर केला.
1: हो,
2: आता आपण संध्याकाळची गोष्ट ऐकतो 5 वाजता.
1: बरोबर,
2: त्यामध्ये गौरी लागूंनी खूप सुंदर 2 पुस्तकांचं क्रमशः अभिवाचन आपल्याला ऐकवलं त्यांच्या होतात. एक म्हणजे पांगिरा आणि दुसरं भूमी. आता याच्या आधी भूमी ऐकली होती, जळगाव केंद्राची निर्मिती असलेली, पण पुणे केंद्राची एक नवीन निर्मिती त्या निमित्तानं अनुभवता आली. म्हणजे खूप सुंदर पुस्तक आहे भूमी. आणि त्याचप्रमाणे छोट्या मुलांसाठीच एक नवीन पुस्तक आता गुरुवारपासून आपण चालू केले,
1: म्हणजे
2: आपल्या हंगामी निवेदिका. आणि ज्यांचा कार्यक्रमात नेहमी सहभाग असतो, संगीताची त्यांना जाण आहे, अशा रुचानाम जोशी त्यांनीच ते लिहिले आणि त्यांच्यावर खूप सुंदर त्यांनी वाचलेले. म्हणजे खरोखर तो जो मोंटो जो आहे त्या कथेचा नायक, तो अक्षरशः त्यांनी तिथा जागता उभा केलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पहिलाच भाग ऐकला पण उत्सुकता एवढी वाढली आहे त्या पुस्तकाची की असं वाटायला लागलं की पुन्हा कधी लवकर गुरुवार येतो आणि
1: बघायला.
2: खूप सुंदर अशी ही संध्याकाळची गोष्ट तुम्ही ऐकवताय.
1: हो,
2: तर त्याबद्दल कार्यक्रम अधिकारी सुमित श्रीपाद आणि सर्वच उद्घोषकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करू, कारण प्रत्येकाचा काही ना काही सहभाग हा असतो, कोणाचा आवाजाच्या मार्फत असतो, कोणाचा आवाजा व्यतिरिक्तही सहभाग असतो.
1: बरोबर,
2: काही नावं आपल्याला कळतात काही कळत नाही, तो काही फरक पडतो नाही का.
1: धन्यवाद संदीप, फोन केला, हा अभिप्राय कळवला त्यासाठी आभारी आहोत. तर श्रोतो, हे होते फोन इन लो बसावा कार्यक्रमात ध्वनिमुद्रित झालेले काही फोन कॉल्स. याशिवाय आम्हाला काही आमच्या श्रोत्यांनी पाठवलेली पत्र, मेल आणि पोस्ट कार्ड यांना आता पोहोच देत आहोत. सुरुवातीचं हे पत्र आम्हाला पाठवलं ते 4 जून

वसंत विष्णू जोशी यांनी कोथरूडवरनं हे त्यांनी पत्र पाठवलं आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, वय वर्ष 83. त्यांनी 26 आणि 27 मेला जो सकाळी 11:30 आम्ही कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता, कलाकार प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांच्या मुलाखतींचा हा कार्यक्रम त्यांनी ऐकला. तर हा कार्यक्रम त्यांना खूप खूप आवडल्याचं त्यांनी पाठवलेल्या पोस्टकार्डद्वारे लिहिलेलं आहे. एखादी व्यक्ती मनापासून काम करणारी आणि त्याचबरोबर आपलं नाव समाजामधून होत आहे याची जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी करत असते आणि त्यासाठी त्यांची पत्नी देखील चांगल्या गोष्टींसाठी त्यांना पाठिंबा देत आहे हे या दोघांच्या बोलण्यातून ऐकताना फारच छान वाटलं. एकूणच संजय भुजबळ यांनी या मुलाखतीतून दोघांना व्यक्त होण्याची जी संधी दिली त्यासाठी संजय भुजबळ यांचे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. यानंतरचं हा एक लिफाफा आम्हाला पाठवला आहे, तो पाठवणारे आमचे प्रेक्षक श्रोते आहेत उत्तम काकडे लोणंदचे. त्यांना 4 जून रोजी रात्री 8:15 एक कलाकार कार्यक्रमांतर्गत राजश्री सोनी यांनी सादर केलेला हा कार्यक्रम आवडला. अभिनेते अशोक सराफ यांच्यावरती हा केंद्रित कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम त्यांच्याबाबतचे अफलातून अशी माहिती राजश्री सोनी यांनी त्या कार्यक्रमामध्ये प्रसारित केली. याबाबत त्यांनी सादरकर्त्या सोनी यांचं अभिनंदन केलं आहे आणि अशोक सराफ यांच्याविषयीची आणखी काही वेगळी माहिती त्यांनी या पत्रासोबत आम्हाला लिहून पाठवलेली आहे. या पत्रांसोबतच आमच्या श्रोत्यांनी आम्हाला काही मेल पाठवलेले आहेत, तर त्या मेल आणि पत्रांना आता आम्ही पोहोच देत आहोत. अमृतसरिता गीता कार्यक्रमाविषयीचा हा अभिप्राय कुशाल पारनेरकर यांनी हा आम्हाला पाठवला आहे. त्यांना हा कार्यक्रम खूप आवडतो असा अभिप्राय त्यांनी कळवलेला आहे आणि हा कार्यक्रम यूट्यूबला उपलब्ध करून द्यावा असं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहिलेलं आहे. अमृतसरिता गीता कार्यक्रमाविषयीचाच हा अभिप्राय आहे तन्वी देसाई यांचा, तर त्यांना देखील हा कार्यक्रम खूप आवडल्याचं त्यांनी या त्यांच्या मेलमध्ये कळवलं आहे. तसंच त्यांना नारदीय कीर्तन हा कार्यक्रम देखील आवडल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. श्रेया सहस्त्रबुद्धे यांनी पाठवलेल्या त्यांच्यामध्ये त्यांच्या मेलमध्ये लिहिलं आहे, त्यांना आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम आवडतात. तसंच सकाळी मुलं शाळेसाठी तयार होत असताना त्यांच्या मनावरती चांगली गीतं अभंग इत्यादी आपोआप पडतात, त्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अमृतसरिता गीता कार्यक्रमात गीतेच्या श्लोकावरती विनोबा भावे, लोकमान्य टिळक, संत ज्ञानेश्वर आणि इतर महान विभूतींनी काय म्हटलेलं आहे हे विवेचन सोप्या शब्दात सांगितलं जातं, त्यामुळं सर्वांचेच विचार एकावेळी ऐकायला मिळण्याची ही एक आगळीच पर्वणी ठरत आहे. आनंद मुंजे यांचा अभिप्राय आहे तो अमृतसरिता गीता या कार्यक्रमाविषयीचा, अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, ते अतिशय आवडीनं आणि वेळ काढून हा कार्यक्रम ऐकतात. हा ऑडिओ रूपात असल्यानं लक्षपूर्वक ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे असं त्यांनी त्यांच्या मेलमध्ये लिहून आम्हाला कळवलेलं आहे. तसंच या कार्यक्रमाचे सर्व ऑडिओ हे यूट्यूबला लवकरात लवकर अपलोड करावे असंही त्यांनी त्यांच्या मेलमध्ये आम्हाला लिहून कळवलेलं आहे. यानंतरचा हा मेल आहे तो गोविंद मारुती वाघमारे देव दैठण तालुका श्रीगोंद्याचे हे आमचे श्रोते आहेत. माझं घर माझं शेत कार्यक्रमात प्रसारित झालेल्या माझं आठवणीतलं गाव या सदरात दादाभाऊ यशवंत तांबे यांनी आपल्या गावाचं केलेलं वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी आणि जिवंत वाटलं. त्यांनी आपल्या बालपणातील दिवस, शाळेच्या आठवणी, गावातील मंदिरं, परिसर, प्रसंग, दिंडी, आगमनाच्या आठवणी तसंच रेडिओशी जुळलेलं भावनिक नातं अतिशय सुंदर शब्दात उलगडून दाखवलं, त्याबद्दल दादाभाऊ यशवंत तांबे यांचं अभिनंदन. याच कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय राहुल दत्तात्रय पाचरणे मुक्काम पोस्ट कर्डे तालुका शिरूर इथून त्यांनी पाठवलेला आहे. यांना देखील दादाभाऊ तांबे यांनी सादर केलेला माझ्या आठवणीतलं गाव हा कार्यक्रम खूप खूप आवडला. त्यांचा आवाज तसंच पार्श्वसंगीत, जनावराचा हंबरण्याचा आवाज, पालखीचा आवाज

आवाज यातलं सर्व काही अप्रतिम होतं असं त्यांनी या त्यांच्या मेलमध्ये आम्हाला लिहून कळवलेलं आहे. आणि गोपाळ मेडेकर यांनी पाठवलेल्या त्यांच्या अभिप्रायात कळवतात की त्यांना रविवारी प्रसारित होणाऱ्या माझं घर माझं शेत कार्यक्रमात जे कीर्तन प्रसारित केलं जातं तर ते कीर्तन खूप खूप आवडतं. 7 जूनला जे कीर्तन प्रसारित करण्यात आलेलं होतं ते देखील त्यांना खूप खूप आवडल्याचा अभिप्राय मेढेकर यांनी त्यांच्या मेलमध्ये आम्हाला कळवलेला आहे. आणि हा मेल पाठवला आहे तो आम्हाला दादाभाऊ यशवंत ताबे यांनी. जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून वनिता मंडळ या कार्यक्रमात वय वर्ष 65व्या वर्षी सायकल विरांगणा हेमलता राव आणि जयश्री जाधव यांची सविता जेरे यांनी घेतलेली मुलाखत अतिशय अप्रतिम आणि प्रेरणादायी होती. वयाच्या या टप्प्यावर सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या या दोघींचे अनुभव आणि त्यांचा उत्साह थक्क करणारा होता. सविता जेरे यांच्या अभ्यासपूर्ण संवादामुळे हा कार्यक्रम एवढा जिवंत झाला की रेडिओ समोर बसून त्यांच्यासोबत माझीही एक मानसिक नर्मदा परिक्रमा घडली. अशा दर्जेदार आणि सकस कार्यक्रमाच्या निर्मितीबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या संपूर्ण टीमचं त्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं आहे. तेव्हा दादाभाऊ यशवंत तांबे आपल्या या अभिप्रायाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि श्रोतो, या मेलमधला हा शेवटचा मेल 13 जूनला शरद पाध्ये यांनी आम्हाला पाठवला आहे. त्यांनी आपल्या मेलमध्ये लिहिले, विविध भारती आमची जीवन संजीवनी आहे. प्रत्येक कार्यक्रम दर्जेदार आहेत. निवेदकांपैकी संजय भुजबळ, कैलास शिंदे, प्रसाद कुलकर्णी आणि अन्य निवेदक उत्तम. वनिता मंडळाचे सर्वच कार्यक्रम खूप भावतात. आवली आकाशाची सावली हा कार्यक्रमही आम्हाला खूप खूप भावतो. हा कार्यक्रम यूट्यूबला आम्हाला ऐकता येईल का असं त्यांनी विचारलं आहे. तर शरद पाध्येजी, हा कार्यक्रम प्रायोजित सदरातला असल्यामुळं सध्या तरी तो यूट्यूबला उपलब्ध नाही आहे, याची कृपया आपण दखल घ्यावी. तेव्हा आज कार्यक्रमासाठी पत्र पाठवलेल्या तसंच मेल केलेल्या आणि प्रत्यक्ष फोनद्वारे त्यांचा अभिप्राय कळवलेल्या सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार. या कार्यक्रमातनं निरोप घेण्यापूर्वी आमच्या श्रोत्यांना सांगणं की या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी करत असतो प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. प्रसारण होत असतं विविध भारतीला दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आणि आमच्या मुख्य वाहिनीवरती म्हणजेच मदमलहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सला मंगळवारी सकाळी 9:30 वाजता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 1706 शिवाय prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल आय डीवर देखील आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. प्रसारण म्हणजेच prasaran.pune@gmail.com. ही सगळी लेटर्स किंवा ही जी सगळी अक्षरं जी आहेत ती आपल्याला स्मॉल लेटर्समध्ये टाईप करायची आहेत आणि हा मेल आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. त्याचा समावेश आम्ही आमच्या लोकसभा कार्यक्रमात नक्की करू. अच्छा, या कार्यक्रमातनं मी कैलास शिंदे आपला स्नेहांकित आपली रजा घेतोय. नमस्कार, धन्यवाद. फोन इन लोह असावा.

फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते कैलास शिंदे. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची

काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 25531706. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे। सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत। सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी। फोन
1: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र। सकाळचे ठीक 10 वाजलेत, प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची।

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातल्या कर्तृत्वाव्यतिरिक्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी केलेला सामाजिक अभ्यास, त्या समाजाच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्याचा उहापोहा आपण करत आहोत. आणि याचं कारण असं आहे की शिक्षण या एकाच शब्दाखाली येणारी जी व्याप्ती आहे ती केवळ ॲकॅडेमिक शिक्षण पूर्ण करायचं, इंजिनियर व्हायचं, छान पगार मिळवायचा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. शिक्षण ही तीन अक्षरं असंख्य गोष्टींना आपल्या छत्राखाली घेत राहतात. आपण त्या पद्धतीनं बघायला हवं असं विश्वनाथ कराड सरांचं म्हणणं आहे. रस्त्यावरनं जाता येता चुकीच्या वागणाऱ्या मुलांना शहाणं करणं हाही शिक्षणाचाच भाग आहे. मग तो शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक रस्त्यात असेल त्यावेळेला, किंवा महाविद्यालयात शिकवणारा प्राध्यापक रस्त्यात असेल, पण त्याच्या डोळ्यासमोर जर मुलं चुकीची वागताना दिसली तर त्यांनी त्यांना थांबवण्याचं काम करणं आणि त्यांना प्रबोधन करणं हे अत्यावश्यक ठरतं. आणि मग त्याचं प्राध्यापक असणं महाविद्यालयामध्ये किंवा शिक्षक असणं शाळेमध्ये हा एक शिक्षणाचा भाग झाला सोयीचा, पण त्याचं शिक्षक असणं हे समाजहिताचं पण आहे हे बाहेर रस्त्यावरती त्यांनी केलेल्या कृतीवरनं लक्षात येतं. विश्वनाथ कराड सरांचा या संपूर्ण रचनेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी या पद्धतीनं भारतीय संस्कृतीनं हा जो शहाणपणा शिकवलेला आहे, हा जो विवेक सांगितलेला आहे, तो विवेक आम्हाला दिसला पाहिजे, आमच्या शिक्षकांकडे तो असला पाहिजे, आणि शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांच्या आचरणामध्ये कसा झिरपेल याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळे प्रामुख्यानं संत वाङ्मयाबद्दलचे संदर्भ देत विश्वनाथ कराड सर नेहमी बोलत राहतात. आणि त्यांच्या अत्यंत जवळचे जे दोन संत आहेत, तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊली आणि तत्वज्ञ संत जगद्गुरू तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांविषयी तर कराड सरांना सातत्यानं त्यांच्या ओव्यांच्या अनुषंगानं, अभंगांच्या अनुषंगानं व्यक्तिगत आचरणात आज आपण काय करू शकतो हे आढळत राहतं. आणि त्यामुळे कराड सरांच्या भाषणामध्ये जगद्गुरूंचे उल्लेख वारंवार येत राहतात.

आणि हे उल्लेख जे आहे ते उल्लेख सगळे तत्वज्ञानपर आहेत, तसेच ते भौतिक जगातल्या ज्ञानावरती आहेत, कसं आचरण असावं याबद्दलचे आहेत. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पायी ठेवी असा संत तुकारामांचा विचार कराड सरांच्या भाषणातून नेहमी समोर येत राहतो. आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी अनुभवावा, हाही विचार कराड सरांच्या भाषणामधून येत राहतो. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाच्या जवळ जाण्याची क्रिया, सर्वसामान्य माणसाच्या ज्ञानचक्षूंना दिसेल त्या उंचीवरती जगद्गुरु असतात आणि तिथून ते मार्गदर्शन करत राहतात. आणि त्यामुळे ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस, तर कळस लांबलं दिसत राहतो. आणि ते दिसणं जे आहे सर्वसामान्य माणसाला श्रद्धा पूर्ण आचरणासाठी उद्युक्त करत राहतं. आणि म्हणून जगद्गुरूंच्या या अभंगांच्या माध्यमातून कराड सर या सर्व गोष्टींचा उहापोह करत राहतात. अनुरणिया ठोकळा तुका आकाशाय वडा ही संकल्पना जी आहे ती संकल्पना कराड सर अगदी नियमित सांगतात की अनुरेणीपेक्षाही अत्यंत छोटा कणाच्या स्वरूपामध्ये तो परमेश्वर आहे, पण तोच परमेश्वर तुका आकाशाएवढा असं म्हणत असताना आकाशाएवढ्या असलेल्या परमेश्वराशी जगद्गुरूंचं झालेलं जे अद्वैत आहे ते अद्वैत झाल्यामुळेच जगद्गुरू असं म्हणतात की तुका आकाशाएवढा. तुका आकाशाएवढा कारण आकाशाशी असलेल्या सर्वोच्च महाभूताशी साधलेलं अद्वैत. आम्हाला संतांच्या साहित्यामध्ये समानार्थी विचार आढळत असतात त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे, कारण संत माऊलींनी सुद्धा आकाशालाच महत्त्व दिलेलं आहे. तुम्हाला असं लक्षात येतं की आकाश तत्वाबरोबरचं जे अद्वैत आहे ते महत्त्वाचं मानलं गेलं. वसायदानामध्ये भजी जो आदी पुरुखी अखंडित ह्याच्यातला जो ख आहे, पुरुखी मधला जो ख आहे त्याचा एकाक्षरी शब्द आहे संस्कृत, त्याचा अर्थ आहे आकाश. आणि हे जे आकाश तत्व आहे ते ख अक्षराने सांगितलं जातं. आणि अगदी सोपं उदाहरण देतो तुम्हाला की ग म्हणजे गमन करणारा एकाक्षरी क्रियापद आहे आणि ख म्हणजे एकाक्षरी शब्द आहे त्याचा अर्थ आहे आकाश. आणि म्हणून ख ग हा शब्द तयार झाला. आणि ही आकाशाची रचना महत्त्वाची याचं कारण त्या एका रचनेमध्ये बाकीची महाभूत आहेत आणि त्यामुळे परमेश्वराचं अस्तित्व त्याचं वास्तव्य हे आकाशस्थ ही भूमिका सर्व संतांना मान्य आहे. आणि म्हणून अनुरेणीय ठोकळा सूक्ष्मातल्या सूक्ष्मात मी आहे आणि तोच तुका आकाशाएवढा मी आकाशाएवढा पण आहे, अमर्याद आहे, अनंत आहे, अखंड आहे. आणि म्हणून विश्वनाथ कराड सरांसारख्या इंजिनियर झालेल्या माणसाला या पद्धतीच्या दृष्टांतांची साहित्याची आवड असणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे तिथेही बल व्हायला पाहिजे. मग असं लक्षात आलं की देहू आळंदी परिसर विकास समिती हा जो ट्रस्ट स्थापन करण्यात आला त्यात देहूला गावात शिरण्यापूर्वी एक मोठी कमान विश्वनाथ कराड सरांनी बांधलेली आहे आणि तिची उंच मोठी कमान आहे. ती कमान बांधून आता 25 वर्ष झाली. हे सगळं आठवण्याचं कारण असं की काल अधिक मास शेवटचा दिवस होता आणि तिथे त्या महिन्यामध्ये संत तुकाराम अन्नदान सोहळा होतो. महिनाभर लोकांना तिथे महाप्रसादाचं वाटप केलं जातं आणि त्या महाप्रसादाच्या प्रायोजकत्वामध्ये MIT पण असते. विश्वनाथ कराड तर कित्येक वर्ष त्या मंडळाचे अध्यक्षही होते. त्यामुळे काल सध्याचे MIT जे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट आहेत डॉक्टर राहुल कराड यांना व्यस्ततेमुळे तिथे जाता आलं नाही, तर काल मला ती संधी मिळाली तिथे जाण्याची. आणि MIT प्रतिनिधी म्हणून मी त्या देहू गावात गेल्यानंतर लक्षात आलं, काही वर्षांपूर्वी त्या कमानीच्या इथे गेलो होतो मी, परंतु श्रोतो ते जे भावमय वातावरण आहे ते वातावरण खूप महत्त्वाचं आहे. आणि मग अभिमान वाटत राहतो एक नागरिक म्हणून विश्वनाथ कराड सरांचा की गावात शिरताना हे गाव विशेष काहीतरी आहे करण्यासाठी तिथे मोठी कमान उभारलेली आहे. गावाचा जो मान आहे तो त्या कमानमध्ये दडलेला आहे. याचं कारण ते तीर्थक्षेत्र आहे

देहू आणि आळंदी ही दोन ज्ञानतीर्थक्षेत्र आहेत आणि ज्ञानतीर्थक्षेत्र असल्यामुळे त्यांना या पद्धतीनं सजवलं गेलं पाहिजे ही कल्पना विश्वनाथ कराड सरांच्या मनामध्ये आली. आणि त्यांच्या कल्पना सगळ्या भव्यदिव्य असतात, तशीच ती कमानही भव्यदिव्य आहे. तुम्ही कधी गेलात देहूला श्रोते हो, तर देहूच्या गावात शिरताना जी मोठी कमान लागते तीच कमान आहे ती. आणि आता त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून काही उपक्रमही साजरे होणार आहेत. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की विश्वनाथ कराड सरांच्या माध्यमातून निर्माण झालेली ही जी कामं आहेत त्या कामांना प्रतिसाद द्यायचं काम आपलं आहे. आणि मी तुमच्यापर्यंत ती सरांची सामाजिक जाणीव या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण दादही देता, फोनही करता, SMS पाठवता, तर ते करत राहा. रोजच्या रोज तुम्हाला काही ना काहीतरी कराड सरांच्या कार्यकर्तृत्वातला एखादा पैलू समोर मांडला जाईल. असो, आज या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी 10 वाजता. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, मजेत राहा. अभिप्राय आणि प्रतिसादासाठी दूरध्वनी क्रमांक 9657722396, 9657722396. श्रोते हो, तुम्हाला ही सगळी माहिती मिळाल्यानंतर विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्याबद्दल काय वाटतं आपण जरूर SMS पाठवून या नंबरावरती कळवा. काही प्रतिसादाचं वाचनही या कार्यक्रमामधून केलं जाईल. असो.

विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:11 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय नाट्यसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी रंगभूमीवरील गायक आणि नट श्रीपाद नेवरेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या स्वरातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद ऐकूया. नाटक आहे सौभद्र.

0: जोड
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आपण ऐकताय नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं पद आहे गोविंद बल्लाळ देवल यांचं. स्वर आहे श्रीपादराव नेवरेकर यांचाच.

0: श्रीपादराव नेवरेकर यांच्या स्वरातलं हे पद होतं. गोविंद बल्लाळ देवल यांचं नाटक होतं शारदा. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं पद काही क्षणातच.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

मृच्छकटिक नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद ऐकलं श्रीपाद नेवरेकर यांच्या स्वरात. श्रोते हो, मराठी रंगभूमीवरील गायक आणि नट श्रीपाद नेवरेकर यांचा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने त्यांची काही नाट्यपदं आपण ऐकलीत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. आणि आता याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. 10:25 आणि 35 सेकंद होत आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. ही निवेदनं आहेत मयत व्यक्तींविषयी. एक अनोळखी मयत इसम, वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, 16 फेब्रुवारी 2025 रोजी मगरपट्टा सिटी हडपसर पुणे इथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला आणि उपचारासाठी नेलं असता मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे. वर्णन याप्रमाणे: रंगाने काळा सावळा, उंची 5 फूट 4 इंच, चेहरा उभट गोल, केस काळे, पांढरा शर्ट आणि निळी जीन्स पॅन्ट घातली आहे. कुणाला याविषयी काही माहिती असल्यास हडपसर पोलीस ठाणे पुणे इथे संपर्क साधावा. पुढची मयत व्यक्तीचं नाव आहे नारायण माणिकराव नांदगे, वय अंदाजे 70 वर्ष, 16 मार्च रोजी ते बेशुद्ध झाल्याने उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे इथे नेलं असता मयत झाल्याचं घोषित केलं डॉक्टरांनी. त्यांचं वर्णन याप्रमाणे: उंची 5 फूट 2 इंच, नाक सरळ, केस काळे, शरीरावर कोणत्याही प्रकारची मारहाणाची किंवा संशयास्पद खून आढळून येत नाही. कुणाला याविषयी अधिक माहिती असल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. एक अनोळखी पुरुष, वय अंदाजे 50 वर्ष, राहणार कुठे ते माहिती नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे स्टेशन येथे अशक्तपणामुळे उपचाराकरता त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्या दरम्यानच त्यांना मयत म्हणून घोषित करण्यात आलं. वर्णन याप्रमाणे: वय अंदाजे 50 वर्ष, रंगाने गोरा, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस वाढलेले काळे पांढरे, चेहरा उभट, नाक सरळ, उंची 5 फूट 2 इंच. कुणाला याविषयी अधिक माहिती असल्यास बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. पुढची अनोळखी व्यक्ती पुरुष आहे, वय अंदाजे 55 वर्ष, ससून हॉस्पिटल आउटगेट बाहेरील उजव्या बाजूच्या फुटपाथवर ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर मयत म्हणून घोषित झालेली आहे. वर्णन याप्रमाणे: केस काळे पांढरे, डोक्याला समोरून टक्कल, डोळे आणि तोंड उघडे असलेले आहेत, दाढी वाढलेली आहे, रंगाने सावळा, अंगाने बारीक, चेहरा उभट, नाक सरळ, उंची 5 फुटापर्यंत. कुणाला अधिक माहिती असल्यास बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. यानंतर अनोळखी पुरुष, वय अंदाजे 35 वर्ष, पत्ता कुठे राहणार ते माहीत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर हडपसर बस स्टॉप इथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यावर उपचारापूर्वीच मयत म्हणून घोषित झाले आहेत. वर्णन याप्रमाणे: वय अंदाजे 35 वर्ष, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा

0: फट, नाक सरळ, दाढी मिशी वाढलेली 5 फूट 5 इंच उंची, उजव्या हाताच्या पोटरीवर के राजू असं गोंदलेलं आहे. तसंच उजव्या हाताच्या अंगठ्यावर ओम असंही गोंदलेलं आहे. कुणाला याविषयी अधिक माहिती असल्यास बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. श्रोते हो, काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:15 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय वार्ताचित्र.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र भीमाशंकर इथं ब्रह्मध्वजारोहण, दुरुस्तीनंतर भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात रंगणार 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बिग सॅल्यूट ऑनरिंग हिरोज इन खाकी या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मान्सून परिस्थितीवर आढावा बैठक आणि पुण्यातील खडकवासला केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
2: मला अतिशय समाधान आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग ज्याला संपूर्ण देशामध्ये मोठी मान्यता आहे, ज्या ज्योतिर्लिंगाचं संपूर्ण काम आपण सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये मूळ मंदिर जे आहे त्या मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आहे आणि परिसर विकास देखील आहे. आणि अतिशय वेगाने प्रशासनाने या ठिकाणी काम केलंय. जिल्हाधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे आमचे अधिकारी असतील, इथले सगळे जिल्हा प्रशासनातले अधिकारी असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रतीचं काम, अतिशय वेगाने काम त्यांनी या ठिकाणी केलंय. आणि आता जो परिसर विकास होणार आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे इथलं संपूर्ण परिवर्तन होणार आहे. मागच्या काळामध्ये इथला जो काही आराखडा आहे तो आराखडा आपण मंजूर केला. वळसे पाटील साहेब, बाबाजी, सगळे आमचे उपमुख्यमंत्री, सगळे लोक आम्ही होतो. आणि या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था झाल्यामुळे एकूणच जागा देखील जास्त मिळणार आहे आणि इतरही ज्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पटीने वाढेल.
1: 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 हून अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर इथल्या मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान दुरुस्तीसाठी काही महिन्यांपासून बंद असलेलं श्री भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू झालं आहे. भाविकांनी दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्री भीमाशंकर .com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून दर्शनाकरिता पास अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या ग्रँड टूरची संकल्पना, त्यामागील दूरदृष्टी आणि उपक्रम प्रत्यक्षात आणण्याचा पाया तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी रचला. पुणे हे केवळ शैक्षणिक, औद्योगिक आणि

सांस्कृतिक केंद्र न राहता जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचं केंद्र बनावं. महाराष्ट्रातील युवकांना सायकलिंग सारख्या उत्कृष्ट क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावं आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर पुण्याचं आपलं वेगळं स्थान निर्माण व्हावं ही त्यांची दूरदृष्टी होती असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावर्षी आयोजित केलेल्या पहिल्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचं आव्हान अत्यंत कमी कालावधीत साध्य केलं. आता पुढील वर्षीच्या या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अजून पुढे न्यायचा असून नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी केलं. तयारीचा आढावा आणि निर्णय घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत नुकतीच पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी. निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं. कचरा व्यवस्थापन आणि अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत ज्या ज्या गावांमध्ये साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापाच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. पुणे टाइम्स मिररनं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत बिग सॅल्यूट ऑनरिंग हिरोज इन खाकी या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं. कायदा सुव्यवस्थेसाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. आपले सण उत्सव निर्विघ्नपणे साजरे व्हावेत म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतत कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा लेक्सिकॉन समूहाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले. पोलीस दल सतत कार्यरत दिसत असूनही पोलीस दलाच्या कामाची फारच क्वचित प्रशंसा होते. शहरांची लोकसंख्या लक्षात घेता भारतीय पोलिसांवर खूप ताण असतो, त्यामुळे पोलिसांच्या कार्याचा सन्मान करण्याचा कौतुकास्पद उपक्रम पुढे सुरूच राहावा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्ट पर्यंत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात एक महत्वाची बैठक नुकतीच पुण्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बेकायदा पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे 85 लाख नागरिकांना 31 ऑगस्ट पर्यंत पिण्याचं पाणी उपलब्ध राहण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना या बैठकीत मंत्र्यांनी प्राधान्यांनी दिल्या आहेत. दरम्यान पुणे महापालिका क्षेत्रात कालपासून पाणी कपात सुरू झाली आहे. सध्या शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा. घरातील सर्व नळ तसंच सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील नळ जोडणी, फ्लश टाक्या आणि पाईपलाईनमधील गळती तात्काळ तपासून ती दुरुस्त करावी. पाण्याचा अपव्यय टाळावा. सार्वजनिक ठिकाणी पाणी गळती, फुटलेल्या जलवाहिन्या किंवा पाण्याचा अपव्यय आढळल्यास तात्काळ पुणे महानगर

0: पालिकेस कळवावं असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस रविवारी उत्साहात साजरा झाला. यानिमित्त हे केंद्र सामान्यांना भेट देण्यासाठी खुलं करण्यात आलं होतं. अनेक जिज्ञासू नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी केंद्राला भेट देऊन माहिती जाणून घेतली. या केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
1: केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र CWPRS ही भारतातील एक जलअभियांत्रिकी क्षेत्रातील एक संशोधन संस्था असून ती देशातील जल पायाभूत सुविधांचे अभियांत्रिकी प्रकल्प आणि आर्थिक विकास यांना चालना देण्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीचे INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठ्या धरणी असून या बाबतीत भारत जगात तिसरा क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस लिखित आणि मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित ऑपरेशन सिंदूर या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते नुकतंच पुण्यात करण्यात आलं. यावेळी बोलताना गोखले म्हणाले की भारताची प्रथम अण्वस्त्र हल्ला न करण्याची भूमिका कायम असली तरी सध्याची क्षेपणास्त्रांची सज्जता हे नव्या भारताचं उदाहरण आहे. आपण भारतीय सेनेला संरक्षण सेना न म्हणता सशस्त्र सेना म्हणायला हवं, तोच खरा नवा भारत असेल. युद्ध सुरू करण्या इतकंच ते संपवायचं कसं हा मोठा प्रश्न असतो आणि भारतानं 72 तासांच्या एअर स्ट्राईक मध्ये ते दाखवून दिलं आहे. या कार्यक्रमाला गोखले यांच्यासह अनुवादक प्रसाद कुलकर्णी, पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कवी रमेश गोविंद वैद्य यांनी आयुष्यभर व्रतस्थपणे कवीपणाचा वारसा जपला. त्यांच्यातल्या नितळ स्वच्छ मनाच्या माणसामुळे त्यांच्या नितळपणाचं प्रतिबिंब त्यांच्या रुबायांमध्येही दिसतं असे प्रशंसोद्गार प्रसिद्ध कवी हिमांशू कुलकर्णी यांनी काढले. ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त काव्यरसिकतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी अध्यक्षपदावरून कुलकर्णी बोलत होते. यावेळी अनिल रॉय किणीकर, ज्येष्ठ गझलकार रमण दिवे, कवयित्री अंजली कुलकर्णी, संयोजक राजेंद्र देशपांडे उपस्थित होते. वैद्य यांच्या कविता आणि एकंदर काव्यात्म प्रवासाविषयी बोलताना ज्येष्ठ कवी गझलकार रमण रणदिवे म्हणाले,
2: रमेश गोविंद वैद्य त्यांची मनोभूमिका अशी आहे की सुरेश भटांच्या शब्दात जर सांगायचं झालं, ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहील. रमेश वैद्य एखाद्याला पुढे जायचं असेल ते स्वतः अलीकडे येतात आणि ज्याला पुढे जायचं त्याला ते जाऊ देतात. आजकाल कवींच्या मध्ये असणारी ही अतिशय दुर्मिळ भावना त्यांच्यामध्ये आहे, कारण त्यांनी अनेक नव्या कवींना व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांच्या रुबया पण अतिशय गाजल्या. रॉय किणीकर, लोककवी मनमोहन, सुधीर मोदे अशा लोकांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्या प्रेरणेतूनच त्यांनी रुबाया लिहायला सुरुवात केली. कला ही अशी आहे की आयुष्याच्या कल्पवृक्षाला शाश्वताची फळं कलेतूनच मिळतात आणि मानवी आयुष्यातील अपरिहार्य प्रश्नांची कठोर समंजस जाण, क्षणाच्या संचितावर सिद्धांताचं दडपण येऊन देणारी नितळ प्रामाणिकता परमेश्वराच्या दारासमोर सुद्धा वाखाणले जात. तेव्हा हा मनुष्य श्रद्धाळू आहे, श्रद्धेने कवितेवर प्रेम करणार आहे, हा मुळाचा हाडाचा कवी आहे.
0: तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन मनोज क्षीरसागर आणि डॉक्टर स्वाती माळंग, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

श्रोतेहो प्रादेशिक वृत्त विभाग पुणे यांच्यातर्फे सादर करण्यात आलेला वार्ताचित्र हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी पुणे केंद्रावरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:45 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो आज 16 जून ज्येष्ठ संगीतकार गायक हेमंत कुमार यांचा हा जन्मदिवस. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे पहिलं गीत त्यांनी गायलेलं सोलवा चाल या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत संगीत आहे सचिनदेव बर्मन यांचं, स्वर अर्थातच हेमंत कुमार यांचा.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हेमंत कुमार यांनी संगीत दिलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. दो दुनी चार या चित्रपटातलं गीत आहे गुलजार यांचं आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा.

पे लिख दो हवाओं के नाम। श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि त्यानंतर हेमंत कुमार यांच्या संगीत दिग्दर्शनात किशोर कुमार यांनी गायलेलं अशी दोन गीतं ऐकली. आज अर्थात 16 जून या दिवशी गीतकार शहरयार यांचाही जन्मदिवस आहे. आता ऐकूया शहरयार यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. शिवहरी यांचं संगीत आहे आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट फासले.

श्रोते हो, फासले या चित्रपटातलं शिवहरी यांनी संगीत दिलेलं शहरयार यांचं हे गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण शहरयार यांचीच आणखी एक रचना आपण ऐकणार आहोत. तलत अजीज यांनी गायलेली ही गीतरचना उमराव जान या चित्रपटातली, संगीत आहे खय्याम यांचं.

श्रोतेहो आणि याबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आमच्या केंद्रावरून हिंदी चित्रपट संगीत आपण यानंतर पुन्हा ऐकू शकता 1:45 द नेक्स्ट वेव्ह या नव्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:55 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे भटियार. विलंबित ख्यालाची बंदिश एकतालात निबद्ध असून बोल आहेत उचत गई मोरी नींद. आणि द्रुत ख्यालाची बंदिश एकतालात निबद्ध आहे आणि त्याचे बोल आहेत मारू कांथा विदेस. ऐकूया विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्या शास्त्रीय गायनात राग भटियार.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचं गायन श्रोते हो आपण ऐकलत. राग होता भटियार. आज रात्री 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग मारू बिहाक आपण ऐकणार आहात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, तसंच न्यूज ऑन

0: AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरूनही. आता सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही. आज यामध्ये आपण ऐकणार आहात ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाणी या गप्पांचा भाग 5. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. ऐकूया आम्ही.
1: शोधो आम्ही या कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकरजी आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या, दिग्दर्शक, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा. आज 5.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: सर, ताई जसं म्हणाले की एखादं कॅरेक्टर लिहिताना कुणीतरी व्यक्तित्व समोर असायला लागतं, तसं पडद्यावर नायक गात असताना काही आवाज आपल्या डोक्यात फिक्स असतात की अमोलजी म्हणजे भूपिंदर असतील, अमोलजी म्हणजे येसुदास असतील. या सगळ्या अनुभवातूनही आपल्या अभिनयाला थोडं जास्त बळ मिळतं म्हणा, त्या इमेजचं म्हणा, किंवा खरंच तो आवाज त्या गायकाचा वाटतो तेव्हा त्या गायकाला आणि नायकाला दोघांनाही हा अनुभव येत असतो.
2: माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच येशुदास सारखा आवाज मिळाला हे माझं भाग्य
1: खरंच.
2: आणि तो इतका म्हणजे चपखल बसला, म्हणजे हा आवाज म्हणजे अमोल
1: हो
2: आणि अमोल म्हणजे येशुदास,
1: अगदी
2: असं ते समीकरण एकदम जुळून गेलं.

0: असे अनेक वेगवेगळे आवाज.
1: मुकेश, अमित कुमार.
0: मुकेशचं गाणं होतं रजनीगंधामध्ये, पण त्याला लिपसिंक वगैरे नव्हता, त्यामुळे तसं असोसिएशन लोकांचं झालं नाही. परंतु फार कमी लोकांना माहीत असलेली आणि एकाच चित्रपटामध्ये झालं ते म्हणजे रफी साहेबांनीही मला आवाज दिला होता. दामाद म्हणून जो चित्रपट होता, पुन्हा हेमंत भोसलेचं संगीत होतं आणि त्याच्यामध्ये रफी साहेबांचा आवाज होता. मला असं वाटतं की माझा अभिनेता म्हणून जर काही कौशल्य असेल तर ते हेच की हा आवाज माझाच आहे असं मी लोकांना पटवून द्यायचो.
1: त्याच्यात खूप एक सुंदर छान गाणं आहे की ते जिंदगी के सफर में ना जाने,
2: अशा त्यांच्यासोबत
1: सुंदर गाणं
2: नक्की ऐकूया आपण.

0: मला वाटतं गप्पांच्या ओघात आपण संगीतावर भरपूर बोलतो आहोत. संगीत ही अशी गोष्ट आहे की सतत जिवंत राहणारी, थोडंफार रूप बदलणारी आहे, सातच सूर, पण त्यांचं कॉम्बिनेशन बदलत रोज एक नवा जन्म होतो संगीताचा. या सगळ्या आव्हानाला खरं तर आजचे संगीतकार पुरेसे पडतात का? एकूणच आजच्या संगीताबद्दल, संगीतकारांबद्दल तुमच्या दोघांची मला मतं ऐकायला आवडतील.
1: एक म्हणजे आपण मागची पिढी पुढची पिढी नॉस्टॅल्जिया याच्यात अगदी नाही रमलं.

0: रणरंजन या लेवलवरती सुद्धा, तरी एक अगदी ठोस विधान आपण करू शकतो की गेल्या दशकामध्ये चिरंतन राहणारी गाणी 2 दशकांमध्ये इनफॅक्ट फारच कमी आहेत, फारच कमी. जरी खूप ताकदीचे संगीत दिग्दर्शक आपल्याकडे आहेत, शंकर एहसान लॉय आहेत, अमित त्रिवेदी आहे, अनेक म्हणजे अगदी अजय अतुल अलीकडचे म्हणजे आपण म्हणलं तर प्रीतम कितीतरी म्हणजे नावं घेतली, नवीन तर आता खूपच आलेले आहेत, तरी पूर्वीच्या गाण्यांमध्ये जो एक अवीट मेलडी असायची त्याच्यापेक्षा सुद्धा वाद्य आणि त्याच्यातलं ड्रम सेक्शन ह्याच्यावरती खूप जोर असतो आता. आणि कदाचित लोकांना आवडतं ते, कदाचित आपल्याला रेकल्यासारखं वाटतं. अगेन हा स्मरणरंजनाचा भाग नसून आत्ताच्या युवा पिढीमध्ये सुद्धा, म्हणजे 20 वर्षाची आत्ताची जी मुलगी असते किंवा मुलगा असतो, ते सुद्धा मदनजींची गाणी, सलील चौधरींची गाणी किंवा त्यांना हंदोनोतली गाणी माहिती असतात आणि ते गातच असतात, म्हणजे ते गुणगुणत असतात किंवा असे. तर असं का होतं, मला नेहमी असा प्रश्न पडतो की खरंच आपण 80च्या नंतर खूप कमी पद्धतीनी अशी चिरंतन गाणी दिली गेली सिनेमासाठी असं मला खरंच वाटतं. आता तर काय झालं आहे, आता तर एकतर OTT प्लॅटफॉर्म्समुळे वेब सिरीज ही जी कॉन्सेप्ट आली आहे किंवा OTT प्लॅटफॉर्मसाठी सिनेमे जे होतात त्याच्यात तुरळक गाणी, म्हणजे आता एक कला नावाचा एक सिनेमा येऊन गेला आत्ताच आणि त्याच्यामध्ये जुन्या काळातली गाणी आहेत, खूप सुंदर आहेत ती गाणी इनफॅक्ट. तर अशा वेगवेगळ्या लोकांच्या इंटरेस्टिंग, आता संजय लीला भन्साळी स्वतः गाणी देतो, त्याच्यामध्ये गुजराती बाज असतो एक, आणि सुंदर प्रयोग होत आहेत. परंतु 8 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्हाला गाणं ते आठवेलच असं नाही. म्हणजे शंकरचं एक गाणं आहे सुंदर, बोल ना हलके हलके, विम्पलासमधलं गाणं आहे ते, सुंदर आहे म्हणजे खरंच सुंदर आहे. आणि किंवा करण जोहरच्या सिनेमामध्ये त्यांनी जे दिलं माय नेम इज खान, मला वाटतं किंवा अप्रतिम गाणी आहेत त्याची, पण तुम्हाला ती 10 वर्षांनी गाणी आठवतील का असा प्रश्न पडतो मला कधी कधी. मग पुन्हा आपण त्या जुन्याच गाण्यांकडे जातो.
1: त्याच संदर्भात मी असं म्हणजे स्मरण रंजनात रंगून राहणारा किंवा गुंतून राहणारा माणूस मी नाही, किंवा आमचा वेळ कसा ग्लोरियस होता आणि आज काय असंही मी कधी म्हणत नाही. परंतु हे निश्चित म्हणायला पाहिजे की त्या काळामध्ये म्हणजे 60, 70 आणि 80 या 3 दशकामध्ये सगळे संगीत दिग्दर्शक अगदी नामवंत प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी ओळख होती. म्हणजे गाणं लागल्यानंतर तुम्ही अनाऊन्स न करता मला कळायचं
0: आहे की शंकरचं गाणं आहे का,
1: हे गाणं SD बर्मनचं आहे, हे गाणं मदन मोहनचं आहे, हे गाणं शंकर जयकिशन, ही जी छाप असायची अगदी लक्ष्मीकांत प्यारेलाल. गाणं लागल्यानंतर आपल्याला कळतं की हे फक्त
0: म्हणजे
1: जसं त्याच संदर्भात आणखी सगळे वेगवेगळे गायक आपापली छाप आणि आपापला चेहरा हा कायम ठेवून उभे होते. म्हणजे तलत महमूदचा आवाज वेगळा, रफीजींचा आवाज वेगळा, मुकेशचा आवाज वेगळा, किशोर कुमारचा आवाज वेगळा, हेमंत कुमारचा आवाज वेगळा, आणि हे सगळं इतकं वैविध्य आज कुठे दिसत नाही.
0: मला आज दिसत नाही असं वैविध्य, म्हणजे परंतु अजय अतुलांचं मी इथे करीन की त्यांच्या गाण्यांमधली जी वैविध्यता आहे, म्हणजे एक तर मेलडीवरती भर असतो, वेगवेगळ्या गायक गायकांकडनं तो स्वतःच गातो सुद्धा, सो अप्रतिम नटरंगची गाणी आहेत किंवा, पण एक फार मोठा त्यांनी दिलेला एक आत्ताचा, म्हणजे की हे आहे अजयचं गाणं आहे किंवा अजय अतुलचं गाणं आहे असं म्हणणं, एक सिम्फॉनिक त्यांचा जो वेस्टर्न सिम्फनीचा जो त्यांचा एक प्रचंड त्याच्यावरती ग्रीप आहे. म्हणजे मी

0: आपण एक गाणं लावूयात, ते झीरो सिनेमातलं गाणं आहे, मेरे नाम तू,
1: ओ मस्त.
0: त्याच्यातला जो सिम्फनीचा आहे.

0: त्याच्या मागे जी सिम्फनी किंवा आपण धडक म्हणजे सैराट
1: होय
0: उदाहरणार्थ, हा जो विचार आहे सिम्फनीचा तो फार अफलातून आहे आणि तो त्यांचा सिग्नेचर मार्क आहे असं मला वाटतं. बॅक टू बॅक त्यांचं एक मराठी आणि एक हिंदी असं जर आपल्याला गाणं ऐकायचं असेल तर मेरे नाम तू झिरोमधलं ऐकू शकतो आणि निळकंठ मास्तर या सिनेमातलं अधीर मन झाले
1: असं गाणं बॅक टू बॅक दोन्ही ऐकूया.
0: येस.

0: सर, इथं एक विचार असं वाटतं, जसं गीतकार किंवा रचनाकार शेवटच्या वाक्यामध्ये, शेवटच्या ओळीमध्ये स्वतःचं नाव टाकतात, गायक तर त्याच्या आवाजानं तो परिचित असतोच, हे माझं गाणं तो सहज दाखवू शकतो, तसं संगीतकारही, जसं ताई म्हणाल्या की संजय लीला भंसाळींनी म्हणलं की राजस्थानचं म्युझिक येणार, तसं प्रत्येक गाण्यामध्ये या कोणी आपली काहीशी छाप नेहमीसाठी सोडली आहे का? रिदम असेल, ती मेलडी असेल,
1: संगीत
0: संगीत संगीताच्या
1: संगीताच्या अंगाने
0: हां संगीताच्या अंगाने संगीतकार आपली छाप त्या गाण्यावर कशी सोडत, जसं आपण म्हणाला की हे गाणं ऐकलं की मला कळतं लक्ष्मीकांत प्यारेलालचं आहे,
2: खूप
1: खूप
2: ओपी
0: तशा
1: ओपी
0: हां
1: नाही
0: तशा एखाद्या त्यांच्या खुब्या म्हणा की ते ती नॅक हे बीट वाजलं की हे लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: नाही, पण त्याच्याच अनुषंगाने मी आणखी एका अंगाकडे येईन, तो म्हणजे गीतकार. जशी या लोकांची ओळख होती तशीच गीतकारांची सुद्धा एक स्वतःची एक ओळख होती. म्हणजे आणि त्यावेळेला मोठमोठ्या दिग्गजांनी सिनेमासाठी गाणी लिहिली, अतिशय नावाजलेले कवी हे सिनेमासाठी गाणी लिहायचे. म्हणजे तेव्हा कधी असा भेदभाव झाला नाही किंवा फरक झाला नाही,
0: बरोबर,
2: किंवा त्यातलं काही कमीपणा मानायचे नाही.
1: हां,
0: नक्कीच.
1: तर हे जे सगळे गीतकार होते, तर गीत आता गुलजार साहेबांचं गाणं तुम्ही ऐकल्यानंतर लगेच कळतं की हे गुलजार साहेबांचंच गाणं
0: गाणं
1: असू
0: आहे,
1: शकतं,
0: बरोबर,
1: हे आणखी कोणाचं असू शकणार नाही.
2: बरोबर.
1: ही जी खासियत आहे, एक स्वतःची मुद्रा म्हणणं किंवा स्वतःचा छाप उमटवणं, स्वतःची ओळख कायम ठेवणं, हे जे गीतकारांनी सुद्धा त्याला
0: नक्की
1: हातभार लावला,
0: नक्की,
1: माझ्या मते तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यातला.
0: बरोबर. मग गीतकाराप्रमाणे पण संगीतकाराची छाप बदलत जायची का?
2: ऍक्च्युली
0: हा, ती
2: संगीतकाराबरोबर
0: छाप
2: आपण
0: आपण
2: ना
0: कशी ओळखतो?
2: म्हणजे अरेंजरचं पण खूप महत्वाचं
0: हा,
2: स्थान
0: बरोबर,
2: होतं.
0: हा हो.
2: म्हणजे प्रत्येक संगीतकाराकडे, ओके, म्हणजे संगीतकार तुम्हाला चाली द्यायचा, पण त्याच्यामधली जी अरेंजमेंट आहे, म्हणजे एका संगीतकारांनी एक संगीतबद्ध केलेलं गाणं, म्हणजे चाल दिलेली, तीन चार वेगवेगळ्या अरेंजर्सकडे दिली, तर त्याचा पूर्णपणे चेहरा बदलतो
0: बदलणार तेच
2: टोटली. म्हणजे उत्तम सिंग
0: सिंग.
2: जे आरडीजीन आरडी बर्मनसाठी करायचे, किंवा त्यांनी केलं काय, किंवा मराठीत पण तू अशी उदाहरणं देऊ शकशील.
1: शामराव होते,
0: होय,
1: अतिशय सुंदर अरेंजमेंट. आपल्याकडे हा भाग आजही मला वाटतं की हा दुर्लक्षित राहिलेला आहे.
0: खरं तर आणखी खूप सुंदर सुंदर रचना आणि त्याविषयीच्या सुंदर सुंदर आठवणी तुमच्याकडनं ऐकायच्या आहेत, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ इथं संपतीये, पुढच्या भागात नक्की भेटूया. तर श्रोतेहो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: खरं तर जेवढ्याच तेवढा गूळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो, तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा, चौसा, लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तर कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: मी तुला आज का ओळखतोय? आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो, तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस.
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा, वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तुने असली आंबा खाया ही नाही, केवल हापूस को कौटाळ कर बैठे हो. रोहित तुला आठवत आहे का, सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता.
1: हो तर, त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो, पण तू त्याला हातही लावला नाहीस. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुकतोयस हे मात्र खरे.
1: असू दे ग.
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नाव सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंदऱ्या, बोरशा, बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो, म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 30-1 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय, वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: अरे रे रे, नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि नियमानुसार खाल्ली तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी आहे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक, म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती आहे. आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला घेणार. काय ते गाठोड, गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे, नाही रे यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बर का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला.

0: म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जात.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनल वरती याची माहिती कुणी सांगत होतो. कुणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला. अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जो माणूस काचकूच करत असतो, ते म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही. नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हा बायको लोकांची सवयच असते. पण बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांगतो.
0: अच्छा.
1: हो, उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पाठपाठ एक नको करू.
1: विनोद नाही करत आहे.
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती.
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये.
1: अगं,
0: आणि ऑनलाईन मीटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञा करा बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का, तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात का रे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास, ते धू, हे झटक, ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू म्हणून म्हटलं.
0: अतिरेक करू नकोस रोहित. खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत, आणि बऱ्याचशा मी करत असते. पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी, आणि कर तुझी साफसफाई. काय करायची ती?
0: वाटलंच मला स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार, आणि ती गेली.
1: सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा.
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच?
1: नाही, तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली, आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध लढली.
0: अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा, मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग कि मी तुला मदत करतच नाही का? सॉरी सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोच रे, पण हे असं झाशीची राणी आठवली वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं, आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस, आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा.
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी आहे.
1: काय?
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे, आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे, आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरे ग, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले, आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतोय, नाही का? या सगळ्या

0: थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
1: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
0: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
1: चालले. मी कुठे चाललोय?
0: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला भेद रद्द असणार.
1: कसला भेद आणि काय रद्द?
0: घ्या, स्वतःच म्हणायचं, साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
1: ते ना, नाही नाही नाही, छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचं आहे, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या माझ्या करून घेईन.
0: चालतंय चालतंय. आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून, आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
1: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला, आणि या माणसाला छोलेपुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली.
2: आज मैं ऊपर आसमानीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
0: अगं शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही तीन जण एकदम पुढे आलो, पण मी बाजी मारली, ते राहिले मागे, म्हणून म्हंटल आज मैं आगे.
1: ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत घुसायला, तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
0: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा, म्हणजे चावटपणा अधून मधून करायचा. मी तुझ्या बाजूनी आहे.
2: वा वा वा. अग पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बर का.
0: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोलेपुरी चालेल की आणखी काय सांगायचंय?
2: अरे वा, छोलेपुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
1: उंदराला मांदर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला, एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
0: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटत.
1: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधला बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा भेद. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे वाटत.
0: हो हो हो शर्वरी, आता मात्र फटके मिळणार बर का. शांत बस जरा आता.
1: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत. आणि रोहित तू ओट्यावर चढू.
0: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ.
1: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
0: अगं असं नाही ग.
1: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरी काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
1: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
0: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची सुद्धा गरज भासत नाही.
0: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते. हो की नाही? होतं काय की मदत करायला मी तयार असतो, पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
1: अरे रोहित,
2: मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
0: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
1: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
2: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊस, फक्त सोफे खुर्च्या टेबल पंखे एवढं साफ करून घे.
1: ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर बघेन एकदा बोलावून.
0: तूच म्हणतेस ना की कुठल्याही गोष्टीत टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
2: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
1: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
0: एकदा नाही, आजच फोन.

0: करूया, टुमारो नेवर कम्स, तुझ्या बाबांचं वाक्य.
1: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
0: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमानुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
2: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीट नेटके.

0: असतं, नीट नेटकेपणा असं काही असतं ना?
1: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
2: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
1: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
2: म्हणजे
1: त्या येणाऱ्याचं सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
2: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
1: काय तुला सांगायचं.
0: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का?
2: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं, झालं.
1: छे छे छे, हे तर भलतच बोलतीयस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असतं, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काय इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
2: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
0: कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
1: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा हे सगळं पचवायला.
2: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
0: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा, कधीतरी सिरियसली घ्या रे. मी काय म्हणते ते
1: घेऊ ग घेऊ ग, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का?
0: सोडा हा आहे, आहे थोडासा.
1: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
0: मोहितो की मोजितो, जाऊ दे जाऊ दे काय असेल ते. हा हे घे, सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
1: हा मी घातला बर्फ. ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आहा, आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
2: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
0: प्या आणि गारे गार भा.
3: श्रोतेव, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्य नमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळ सुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्या पाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुष सुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत. 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये 2 क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योगविषयक घेत असतात, त्याबद्दलचं मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या

0: सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार विहार आचार आणि विचार हे चार मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या चार मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय पण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आप मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: तर हे स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची.
1: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली. आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरु किल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन आहे भारतीय संस्कृतीने दिलेला असं म्हणायला हवं नाही का. मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
0: आणि
1: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच वेळा
1: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला चमच्याने खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. तर मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षानी केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्यापेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे. ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा. मुदिता म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडनं शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत,

0: मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घाईघाईने तयार होणार आणि 9 ऑफिसमध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असू की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, ऍपल खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडंसं घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा 1/2 तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे, आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते. एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसनं प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांचा समवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यानी का उपयोग झाला, कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा, काही मिनिटांचा, की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात, तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला तशी सवय लागली की आपण आपल्यासाठी 1/2 तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलांनी त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे.
1: बरोबर,
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहेत. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी बरोबर,
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात, तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. किंवा ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकाराने आणि प्रार्थनेने होते.

0: ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या
0: बसतं हो,
1: त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तर तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन
0: घेऊ
1: शकतात. अष्टांग योगामध्ये आसन, प्राणायाम याच्या बरोबरच यम नियम सांगितलेले आहेत, तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: असं आहे की महर्षी पतंजलींनी अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम हे आपण दिवसातले किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास, आणि मग उरलेले 22 तास जर आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या एक तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं, याच्यासाठी त्यांनी यमनियम दिलेत.
1: अच्छा,
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार, आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यमनियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत, तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिले, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरणा. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर ह्याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण, त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं, तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं, पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात, पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं, बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही, पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं. पतंजलींनी सांगितलंय की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदनं ही वातावरणात निर्माण झाली की मी भले तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते, पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की ह्या म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे, जेणेकरून आपण जी काही प्रयत्न करतोय चांगलं काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला द्यायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय, एक संस्कृत म्हण आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका, तिथे शक्यतो मौन पाळा. आणि दरवेळेला काही मौन पाळून आपण पुढे नाही जाऊ शकत, मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे 2 यम झाले अहिंसा, सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कुणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: त्याचं श्रेय त्याला आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी

0: ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला, मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलंय की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळा पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसरा घेऊन जातो. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलंय योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो
1: म्हणजे.
0: पण मग
1: अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात आणि याच्यामध्ये तरुण मुली दिसतात.
0: खरंय. तर ह्या सगळ्या अतिरेकामुळे काय होणारे तब्येतीवर फार वाईट परिणाम ह्याचे होतात. आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षींनी सांगितले की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा.
1: बरोबर.
0: योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
0: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना. तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन आली की आपण अजून 2 घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्तिविकास बाजूला राहतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. तर असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतोच, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत, काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय. तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, त्याचा सुद्धा स्वीकार करता
0: यार. तर तो स्वीकार केल्यानंतरच

0: अडथळा दूर होईल, मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का? तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अतिसुख आणि अतिदुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार नाही. तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितलंय. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आला, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवायला, सकाळपासून
1: दिवसभर
0: चांगल्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ, आत्मपरीक्षण करणं बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, आपलं ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं का होईना वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान, अजून एक नियम दिलाय तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करणं
1: पाहिजे. श्री कृष्णार्पणमस्तू.
0: काम लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य ह्याला खूप महत्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
0: खरंय, बरोबर आहे. आता हे जे बदल घडतायत म्हणजे कालानुरूप बदल घडतायत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे, तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी,
1: कुठच्याही पद्धतीचा
0: व्यायाम, कुठच्याही पद्धतीने,
1: म्हणजे आजकाल मुलं जिममध्येही
0: जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सामावून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो, ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो, तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली

0: अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं,
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये, तर 4 तास पोट रिकामं ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीनमधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडीत आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोन मैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योग मार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत, हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एन्डॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एन्डॉर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा,
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं,
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ आहे तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास झालेलं आहे.
0: जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचा आयुर्मान वाढलाय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझा हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत. तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचे सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे आपलं चालणं फिरणं
1: हिंड फिरतं राहू शकतं
0: माणूस, आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखत आहेत, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. साठीच्या अलीकडचे लोक असते जे मध्यम वयीन असतात, त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावेत. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. साठीपर्यंत अगदी सगळ्या योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचा सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
0: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस? तर तो म्हणाला माझा अभ्यासात लक्ष लागत नाही.
1: बरं,
0: मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान.

0: करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
1: कारण त्याला त्याचा चांगला परिणाम,
0: इतका चांगला फायदा त्याला झाला होता की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
1: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
0: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
1: बरं.
0: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
1: अच्छा.
0: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं आणि पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे. अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेची आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. तेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
1: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांना स्पर्श करू शकलो इतकंच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केलात, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1 वाजता
1: आकाशवाणी पुणे केंद्रानं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1:15 झाली आहेत. आता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करत आहोत.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.
2: श्रोते हो, यानंतर काही क्षणात म्हणजे ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी। नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध। अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू। आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे। स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत। हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रति असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक

असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण S आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका CBI ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना

0: भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. यातले 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेन सारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिम्पा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याअंतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल सातबारा पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थिती

0: परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27 प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा 7-12 दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्त्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 1,82,888 लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी ही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही ऐकत आहात. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत जब वी मेट या चित्रपटातलं. श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत लिहिलं आहे इर्शाद कामिल यांनी आणि या गीताचे संगीतकार आहेत प्रीतम.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात यानंतरचं गीत पुन्हा एकदा इर्शाद कामिल यांचं. ए आर रहमान यांचं संगीत असलेलं हे गीत गायलं आहे मोहित चौहान यांनी आणि चित्रपट आहे तमाशा.

लुटेरे या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत ते हे गीत आहे ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं. मोहित चौहान यांनी गायलेलं हे गीत अमिताभ भट्टाचार्य यांचंच आहे आणि संगीत आहे प्रीतम यांचं.

अभय जोधपूरकर यांनी गायलेलं झिरो या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

आणि श्रोते हो, यानंतर शानदार या चित्रपटासाठी अमित त्रिवेदी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत.

0: श्रोते हो आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: द नेक्स्ट वेव्ह याच कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट गीतं आपण पुन्हा ऐकू शकता दुपारी 2:30 वाजल्यापासून. दरम्यान 2:15 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत. आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.

कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया मसान या चित्रपटातलं वरुण ग्रोव्हर यांनी लिहिलेलं आणि अमित किलाम यांनी गायलेलं हे गीत.

दि नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया चिन्मयी श्रीपदा आणि गोपी सुंदर यांनी गायलेलं हे गीत आहे. अमिताभ भट्टाचार्य यांचं, विशाल शेखर यांचं संगीत आणि चित्रपट आहे चेन्नई एक्सप्रेस.

श्रोते हो, हे होतं संजीव आनंद झा यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. आयुष्मती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं रेखा भारद्वाज यांनी. आणि श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी अरिजित सिंग यांनी गायलेलं मिस्टर एक्स या चित्रपटातलं अंकित तिवारी यांचं हे गीत, माफ करा, मोनिश रझा यांचं हे गीत, संगीत आहे अंकित तिवारी यांचं.

0: श्रोते हो, आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवर मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर, तसंच आपल्या मोबाईल सेटवर न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरही आपण ऐकत आहात जगात सर्वत्र.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.
2: श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे.

निकृष्ट आणि बाद झालेल्या कफची तपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटांना उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जीरामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती, त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट यूजी 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री

0: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर काँग्रेस जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार याची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे, तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला, त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया 4:58. या सभेत मी कल्याणी कणसकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत.
1: शुभ संध्या.
0: प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जीने की राह चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे.

शतरंज चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना आता ऐकूया. संगीत शंकर जयकिशन यांचं आहे.

0: प्रेम पुजारी या चित्रपटातली नीरज यांची रचना आत्ता आपण ऐकली. स्वर आणि संगीत सचिन देवबर्मन यांचं होतं.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यानसंगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. संध्याकाळचे 5:14 आणि 56 सेकंद झाले आहेत.

दोस्त कहाँ कोई तुमसा नहीं कोई मिस्टर

अंजना चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या

पगला कहीं का या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण पगला कहीं का, अंजाना, खामोशी, प्रेम पुजारी, शतरंज, जीने की राह या चित्रपटांसाठी मोहम्मद रफी, लता मंगेशकर, सचिन देव बर्मन, मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या स्वरातल्या काही रचना ऐकल्या. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. आता 5:30 वाजता युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

अळे अपुले मग गाणे स्वत्वाचे प्राणातून झगमगते सारे गम प पद पगमा

मंडळी, आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली आहे की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली आहे. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाहीये, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनली आहे. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOAT, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय आहे ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

माय गॉडचं ओ एम जी आणि बी राईट बॅकचं बी आर बी अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लँग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिली नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लँग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लँगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडलंय की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्द संपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोली भाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लँग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लँगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लँगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लँग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लँग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

मित्रांनो, इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनली आहे. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीय. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनविण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण युवावाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अनु कपूर के साथ
3: ऐ दिल दीवाने गाता जा धुन में उसी.
2: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
4: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
5: प्यार हो गया मैं कैसे.
6: श्रोते हो,

0: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता 6 वाजता हिंदी आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: They have a clear message that protecting farmers' interests is the government's top priority under the guidance of Prime Minister Narendra Modi. Ahead of the re-examination of National Eligibility Cum Entrance Test or NEET UG 2026, which is scheduled for 21st of June, the government has restricted online messaging and social media app Telegram till the 22nd of this month. The National Testing Agency or NTA has welcomed the decision. In a statement, the NTA said that the platform has also been directed to disable the message editing feature for already posted messages until the 30th of this month. Extending their rally for a third consecutive session, domestic benchmark equity indices ended today's trade with gains of more than 0.5%. Sensex jumped 544 points to close at 76,808, while Nifty rose 135 points to settle at 23,989. And in women's hockey, India has stormed into the semi-finals of the FIH Hockey Nations Cup in Auckland, New Zealand. India defeated Japan in their second Pool A match. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज यानंतर आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आता जाणून घेऊया रूपरेषा. संध्याकाळी 6:30 अमृतकलश या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रमात ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची घ्यायची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहल पाठक यांच्याशी साधलेला संवाद निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची आहे. 6:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात रोपवाटिका व्यवस्थापनामधील महत्त्वपूर्ण बाबी याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे माजी प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती बाजारभाव सादर करते आहेत धीरज केदारी. आज रात्री 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम पार्श्वगायक संगीतकार निर्माते हेमंत कुमार यांच्यावर केंद्रित आहे. 7:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, रात्री 10:00 नभोनाट्य मुक्तिपत्रे आज भाग तिसरा, डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सहभाग मनोज भिसे आणि अक्षय पेंडसे यांचा, सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म अंतर्गत विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग मारुबिहाग. उद्या आहे बुधवार 17 जून 2026. 5:55 गिरवाणवाणीमध्ये श्रीमद शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी स्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन, यात काही भक्तिरचना. 6:25 चिंतन, या सदरात डॉक्टर देवी प्रसाद खरवंडीकर यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष, सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. आरोग्यम धनसंपदा सदरात 6:45 निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. परिसर सदरात 6:50 पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग. सादरकर्ते विजय भुयार. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची आहे. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता पहिल्या अध्यायातील 23वा श्लोक. विवरण लेखन डॉक्टर मुकुंद दातार यांचं. श्लोकगायन प्रीती गंगाखेडकर. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची आहे. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 रुपेरी मुगुटाचे मानकरी भाग 46वा. सुप्रसिद्ध शायर गीतकार कथा पटकथाकार संकलक दिग्दर्शक निर्माते असं भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि 2013 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित संपूर्ण सिंह कालरा अर्थात गुलजार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक विजय पाडळकर. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीचे. 10:10 सुगम संगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 उस्ताद डागर बंधू यांचं द्रुपद गायन राग गुणकली. 11:30

0: मालिका आम्ही ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग सहावा संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12 वाजता वनिता मंडळमध्ये जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यानसंगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांचं, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. 1 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 2:30 रागेश्री कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग. संध्याकाळच्या सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीमध्ये स्टेट युन्ड या सदरात 18 जून या विरांगना महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार, सादरकर्ते धीरज केदारी. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक अंतर्गत 2026 अंतर्गत हेडिंग्ले लीड्स इथे भारत आणि नेदरलँड्स यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन पुणे केंद्रावरून रेडिओ सेटवर ऐकता येईल. दरम्यान आमच्या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरती 6:30 बलसागर भारत होवो, 7:15 अर्थविशेष, 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात काटेविरहित निवडुंग एक बहुपयोगी वनस्पती याविषयी कृणाल पुंडे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ उरुळी कांचन पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला, त्यानंतर बाजारभाव. सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 एक कलाकार, 7:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है आणि रात्री 10 वाजल्यापासून हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान 10:30 नादब्रह्म अंतर्गत उस्ताद डागर बंधू यांचं द्रुपद गायन राग जय जयवंती. आमची बातमीपत्र नियोजित वेळी ऐकता येतील. ही होती आज यानंतर आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती रूपरेषा. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:30 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 kHz DRM बँडवर.
5: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर 2 डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहेत, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
4: 783 kHz DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आता आपल्या सोबत, मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम.
5: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी 783 kHz DRM बँडवर.
4: संपर्कासाठी क्रमांक 94 21 20 91 28 किंवा 86 980 78 917.

0: फारे निर्झर.
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळींची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी साधलेला संवाद. ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतुसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतुसंधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात. तर हा ऋतुसंधी काल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
1: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाहीये, तर दिनचर्या, ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे. म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वात पित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळं होणारे विकार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक, वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
0: आता हा जो ऋतुबदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
1: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात प्रकोपचा काळ असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेले. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय. ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो. त्याच्यामध्ये काय होतं, वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते. आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू, त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ. त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी, खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते. त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
0: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना या वातावरणामुळे, पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
1: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळं हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी

0: म्हणजे पचन शक्तीचा संबंध आहे, आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते, आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथे सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळे अग्निमांद्य होतं. आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदयविकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे, हे सगळे एकमेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नि कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे कडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे. तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
1: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये, त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी? कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर, एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये गारवा यायला लागतो.
0: आपण हा विशेष ठेवलाय ऋतुसंधी काळ हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतुचर्या आहे, आपली वागणूक आहे, ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ऍक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा, एसीची म्हणा, थंड खाण्याची. तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदललाय, टेम्परेचर कमी झालंय, वातावरणातलं तापमान कमी झालंय, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत, पण आपण तो मोह सोडणं आवश्यक असतं.
1: या लोकांची तशीही वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते, तर या काळामध्ये विशेष अशी काळजी त्यांनी काय घ्यायला हवी खानपानामध्ये किंवा विहारामध्ये, आहारामध्ये?
0: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम आहे, ती वीक होते. त्याच्यामुळं छोटे छोटे इन्फेक्शन पटकन होतात, जसं काही वातावरणातल्या बदलामुळं असेल. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव होतो, साथीचे रोग असतात. मग अशा वेळेस नेमकं स्वतःहून वयानुसार थोडीशी प्रतिकारशक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकारशक्तीनुसार आहार विहार ठेवणं आवश्यक आहे. आणि प्रतिकारशक्ती काही एका दिवसात तयार होत नाही, त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या ज्या मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काही आपण त्याला विक्टीम म्हणतो, आपण जसं एपिडेमिकचं विक्टीम म्हणतो, ज्याला आपण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काही संसर्गजन्य विकाराला विक्टीम कोण असतं असं, तर लहान मुलं आणि वृद्ध लोक. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार, त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं. सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं तर नक्की हे त्रास नाही होत.
1: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
0: बरोबर.
1: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहायचं?
0: म्हणजे आता समजा आपण त्या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फीवर म्हणतात आमच्या आयुर्वेदामध्ये, त्याला वातज्वर म्हणतात, म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काही थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग. दुसरा काय होतं की आता सर्दीचा विकार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळे मिरे 2 याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल.

0: तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतं. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे. शक्यतो न जाणं थंड वातावरणात, या काळजी स्वतःहून घेतल्या तर हे संसर्ग काही होणार नाही.
1: डॉक्टर, आपण आपला संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: मला ऋण झुणू रे भ्रमरा हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ऐकूया.

0: ऋतू बदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला, तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार, म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांद्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नि कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केलाय म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणे. आणि जर अशी अवस्था असेलच, अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल, तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपमेसारखा भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीने की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणात सुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होती की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि थोडंसं आर्थिकरित्या सुद्धा ते परवडणारं असतं, म्हणून सुद्धा आणि दुकानदार सुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळं कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलं आहे, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमांद्य करणार आहे. त्यामुळे या वर्षा ऋतूमध्ये नवीन आहार खाऊणे, जून आहार म्हणजेच जुना, एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन 6 महिने 8 महिने ठेवल्या जायचं आणि
0: साठवण केली
1: जायची, तर तो प्रकार महत्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो, तो कमी होतो, त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा, क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो, सृष्टीमध्ये आम तयार असतो. आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते, त्यामुळे कच्च्या भाज्या, कच्चा

0: आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा. खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
1: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो, पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्वाची आहे या मंडळींसाठी, तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडस तुम्ही सांगा. आणि झोप किती महत्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
0: 21 जून योग दिन आहे. खरंच योग हे भारताची सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योग हा कर्म सुकौशल्यम असा विषय आहे. आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोध हा योग हा, म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं काम सुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन, त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे, कारण हा व्यायाम हा वात प्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्या निशय वस्तू बलभी स्निग्ध भौजीबी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धाच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळाला, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयातसुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जे करताना सुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण, किंवा ते आसनसिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे आणि प्राणायाम, ध्यान, योग निद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
1: सर, झोपेविषयी काय सांगाल?
0: नक्की, आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे आपली आई जशी महत्वाची, तशी आपली धात्री, दुसरी धात्री निद्रा असं सांगितलंय. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेले, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मनक्लमणविता विषयोभ्यो निवर्तनते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय? मनसी क्लांते, मन जेव्हा क्लांत होतं, थकतं, विषयोभ्यो निवर्तनते, म्हणजे विषयापासून परावृत्त होतो, कर्मात्मनक्लमणविता सगळं शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे ते निवृत्त होतात, तदा स्वपती मानवा. म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काय, या विषयात आपण इन्व्हॉल्व असतो, त्यामुळे ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी अर्धा पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशी अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते, 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण, पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगले. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाले तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते, त्यामुळे ती खूप आवश्यक आहे. निद्रा येत्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलंय. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे आणि नीट झोपलं तर सुख आहे, किंवा पुष्टी, शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकारश, कारश म्हणजे आजारपण, बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून, म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे याच्यात.
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सर, आतापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्वाचं असतं, आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे?
0: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्वाचं काय होत आहे आजकाल, न्यूक्लिअर फॅमिलीमुळं, या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठांच्यासाठी एकलकोंडेपणा हा वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळं बाहेर जाता येत नाही, जे काय त्यांचं ग्रुप असेल हे असेल यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळं एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. मग जास्त चिडचिड करणे म्हणा किंवा वैतागणे किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे या गोष्टी टाळाव्यात, कारण या शरीराच्या दृष्टीनं

0: त्रासदायक आहेत आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक आहे. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो, आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्यात आपले छंद आहेत आवडीनिवडी, ह्याच्यात जर मन रमवलं, आणि जे काही तरुण आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांना मार्गदर्शक आपलं मानसिकता कशी राहील ह्याचा जर विचार केला तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
1: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला?
0: हा, तो फार महत्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप, आणि लहान मुलं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळं थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जे आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणू ना आपण, त्याला एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इंथुझियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत, आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतोय की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्याची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे, त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा, बाकी कुठलाही विचार करू नका. त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार, आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिका

0: अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँडअप कॉमेडी आणि जेन्सी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून सकाळी 11:05 प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
3: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
4: हर घर सूर्यघर.
5: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
6: PLI है ना.
7: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.
0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
8: और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से बॉलीवुड टॉकीज अन्नु कपूर के साथ.
9: दिल दीवानी गाता जा, धुन में
8: रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
10: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां.
11: इसे प्यार हो गया
10: अभी. देखना न भूलें सिर्फ DD नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अन्नू कपूर
8: प्रतिदिन दोपहर 1 बजे DD नेशनल पर.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3

0: अजून 40 मिनिटांनी आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्विकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे. जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे. विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत. या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच चराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा ड्रग्ज विरोधी मोहीम सायबर सुरक्षा AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर नागरिकांची सुरक्षा आधुनिक शस्त्र वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दीप

0: फडके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता, असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता, असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता, असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता, असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णू देव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या 4 वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय

0: खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 7:10 झाली आहेत.
2: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
3: पाणी का डोळ्यात येते?
2: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: और दार उबर देगा दार, हर पाउस पड़ता हो घिसून चिंब झालोय मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ.
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम.
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणार असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही, हीच आहे.
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती.
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं.
1: नाटकं, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही. आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत. जरूर ऐका, कधीही, कुठेही.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरणं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 मध्ये स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागायत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्व काय? तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकिया सारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे हा भारत सरकारचा प्रयत्न राहिलाय. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकिया

यातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही, तर तंत्रज्ञानाचं हस्त

0: देश आहे आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलंय असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजेच बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोत्यो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झाले आहेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण व्यापार तंत्रज्ञान शिक्षण संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्या दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातनं अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल ई गव्हर्नन्स असेल सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही

0: विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातनं दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी म्हणजे चांगले कामगारही मिळावे चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं यासंबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AI जमाना म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानातला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वये केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलंय. ऊर्जा डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा ठरेल हे निश्चित. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आता

0: मंडळी राम राम. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ, शके 1948, 16 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं कळवली आहे. त्यानंतरच्या काळात कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वेधशाळेनं कळवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात आता रोपवाटिका व्यवस्थापनामधील महत्त्वपूर्ण बाबी याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे, माजी प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या तृणधान्यांची, कडधान्यांची तसेच इतर पिकांचीही लागवड करतो, चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्नही करतो, परंतु याचबरोबर आपण रोपवाटिकासारखा चांगला व्यवसाय हाती घेतला तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होऊ शकेल. आपल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नेमकी रोपवाटिका कशी तयार करावी, त्याचं व्यवस्थापन कसं करावं याबाबत चांगले संशोधन केलेले आहे, त्याबद्दलची माहिती आज आपण करून घेणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण रोपवाटिका म्हणजे काय, रोपवाटिकासाठी आवश्यक बाबी, रोपवाटिकेतील पिकासाठी अभिवृद्धी इत्यादी महत्त्वाच्या बाबीवरील माहिती करून घेणार आहोत. याबरोबरच अभिवृद्धीच्या 2 प्रकाराबद्दल माहिती करून घेणार आहोत. अभिवृद्धीचा पहिला प्रकार म्हणजे बियाण्यापासून, म्हणजेच अशाखीय अभिवृद्धी, आणि दुसरा प्रकार म्हणजे शाखीय पद्धतीने अभिवृद्धी. याचबरोबर या दुसऱ्या प्रकारच्या अभिवृद्धीचे प्रकार कोणकोणते आहेत त्याची पण आपण माहिती आज करून घेणार आहोत. या माहितीशिवाय रोपवाटिका व्यवस्थापनामधील विविध बाबी पैकी इतर महत्त्वाच्या बाबीवरील माहिती आपण करून घेणार आहोत. यामध्ये आपण अभिवृद्धीसाठी साधने, रोपवाटिकेसाठी अभिवृद्धी माध्यमे, रोपवाटिकेत हरितग्रहाचा वापर, रोपवाटिकेतील कलमांची निगा, रोपवाटिकेतील मातृवृक्षांची लागवड आणि संगोपन, तसेच रोपवाटिकेसाठी परवाना अशा विविध अभिवृद्धीबाबत आज आपण माहिती करून घेणार आहोत. तसेच आपल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी रोपवाटिका चालवल्या जात आहेत, त्याबद्दलही आपण माहिती करून घेऊया. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची रोपे कलमे मिळतात याबाबतची माहिती आपण करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पहिल्यांदा आपण रोपवाटिका म्हणजे नेमकं काय याबाबत थोडक्यात माहिती करून घेऊया. फळझाडांची, फुलांची, शोभिवंत वनस्पतींची तसेच भाजीपाल्यांची अभिवृद्धी करून त्यांची काही काळ काळजीपूर्वक संगोपन करणं किंवा निगा करण्यात येणाऱ्या ठिकाणास रोपवाटिका असे म्हणतात. रोपवाटिका व्यवस्थापन करण्याकरता योग्य नियोजन आणि आराखडा करणं फारच गरजेचं आहे. आता पहिला मुद्दा म्हणजे रोपवाटिकेसाठी आवश्यक बाबी काय काय आहेत याबद्दल माहिती करून घेऊया. रोपवाटिकेचा प्रकार, जमिनीची उपलब्धता, कुंपण, पाणी, मजुरांची उपलब्धता, मातृवृक्ष, निवारा, हरितग्रह, भांडारगृह, खुंट रोपे बनविण्यास वाढविण्यास स्वतंत्र जागा, कलमे रोपे यासाठी हार्डनिंगची जागा, पॅकिंगसाठी जागा, स्टोअर, रोपे विक्री शेड, कार्यालय इत्यादी, या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. रोपवाटिकेतील पिकांची अभिवृद्धी,

आता आपण रोपवाटिकेतील पिकासाठी अभिवृद्धी या मुद्द्यावर माहिती करून घेणार. त्याच्यामध्ये रोपवाटिकेतील कलमे रोपांची शाखीय किंवा अशाखीय पद्धतीने निर्मिती आणि निपज करणे म्हणजे अभिवृद्धी होय. आता अभिवृद्धीचे प्रकार याबद्दल माहिती आपण करून घेणार आहोत. आकडा एक, बियापासून अशाखीय अभिवृद्धी. पहिला प्रकार म्हणजे बियापासून अशाखीय अभिवृद्धी अतिशय सोपा आणि पुरातन काळापासून वापरात असलेला हा प्रकार आहे. उदाहरणार्थ फळझाडे, यामध्ये पपई, कागदी लिंबू, नारळ, सीताफळ, जांभूळ, करवंद इत्यादींचा समावेश आहे. आता आपण भाजीपाल्याबाबत माहिती करून घेऊया. भाजीपाल्यामध्ये वांगी, मिरची, टोमॅटो, मेथी, पालक आणि वेलवर्गीय पालेभाज्या. आता आपण माहिती करून घेऊया ह्या फुलझाडाबद्दल. फुलझाडे कोणते? झेंडू, ॲस्टर, गिलार्डिया, झिनिया, कॉस्मॉस इत्यादी. आता पहिला आपण बियापासून अभिवृद्धीची माहिती घेतली. आता आपण शाखीय पद्धतीने अभिवृद्धी याबाबत माहिती करून घेऊया. या दुसरा प्रकार म्हणजे शास्त्रीय पद्धतीने अभिवृद्धी. या प्रकारामध्ये वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवापासून स्वतंत्र वनस्पती म्हणजे रोप तयार करतात. यात फांद्याचे, मुळांचे फाटे, डोळे किंवा डोळेकांडी, कंद, मुणवे इत्यादींचा समावेश होतो. आता यात कलमाचे प्रकार आपण पाहूया. आता यामध्ये पहिला प्रकार म्हणजे फाटे कलम. उदाहरणार्थ तुती, अंजीर, मोगरा, जास्वंद, कणेर, तोंडली इत्यादी. कलमाचा दुसरा प्रकार म्हणजे गुटी कलम. ह्याच्यामध्ये डाळिंब, अंजीर, पेरू, करवंद, शोभिवन झाडे इत्यादी. आता तिसरा कलमाचा प्रकार म्हणजे दाब कलम. त्याची माहिती करून घेऊ आपण. यामध्ये पेरू, कणेर, मोगरा, जाईजुई, फायकस इत्यादीचा वापर केला जातो. चौथा प्रकार म्हणजे सेंडा कलम. आता याबद्दल माहिती आपण घेऊया. यामध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, आवळा, काजू, द्राक्ष इत्यादी. पाचवा कलमाचा प्रकार म्हणजे भेट कलम. भेट कलम याबद्दल माहिती सांगायची म्हटलं तर यामध्ये चिक्को, पेरू, सोनचाफा इत्यादीचा तयार केली जाते. पुढचा प्रकार म्हणजे डोळा भरणे. यानंतर आता आपण या प्रकार माहिती करून घ्यायची आहे. तर यामध्ये संत्री, मोसंबी, बोर, आवळा, गुलाब, रबर इत्यादींचा समावेश होतो. आणि पुढचा प्रकार म्हणजे उती संवर्धन. यामध्ये केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी आणि काही फुलझाडे यांचा समावेश होतो. आता हे आपण कलमाचे प्रकार पाहिले. आता अभिवृद्धीची साधने हा जो मुद्दा मग आपण चर्चा केली होती त्याबद्दल माहिती करून घेऊया. रोपवाटिकेत वनस्पतीची अभिवृद्धी करण्यासाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात. त्यात कात्री, कलम, चाकू, प्लॅस्टिक पिशव्या, मातीच्या कुंड्या, झारी, कुदळ फावडे, डिबलर, गार्डन रेक इत्यादींचा समावेश होतो. या गोष्टी आपल्याकडं असणं गरजेचे आहे. रोपवाटिकेसाठी अभिवृद्धीचे माध्यमे याबाबत आता आपण माहिती करून घेत आहोत. याबाबत माहिती करून घेताना आपल्या लक्षात येईल की रोपवाटिकेत कलमारोपांची निर्मिती करण्याकरता विविध माध्यमांचा वापर केला जातो. यात प्रामुख्याने माती या सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर होतो. या व्यतिरिक्त वाळू म्हणजे रेती, पीठ, स्पॅग्नम, मॉस म्हणजे शेवाळ, होर्मिक्युलाइट, परलाइट, डिप मोल्ड, कोकोपीट, रॉक वूल, कोळसा, लाकडाचा भुस्सा इत्यादी माध्यमे वापरली जातात. यापुढचा मुद्दा म्हणजे रोपवाटिकेत हरितग्रहांचा वापर. या मुद्द्याबाबत माहिती करून घेताना आता लक्षात येईल आपल्या की हरितग्रहामध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवता येत असल्याने कमी कालावधीत जास्तीत जास्त कलम रोपे तयार करणे शक्य झाले आहे. ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे अशा भागात सेडनेट हाऊस, अतिपर्जन्यमान असणाऱ्या भागात पॉली हाऊस आणि टनेलग्रह, तसेच हिवाळ्यात बर्फ पडणाऱ्या भागात काचग्रह इत्यादी हरितग्रह प्रकाराचा रोपवाटिकेकरता वापर करावा. जेणेकरून दर्जेदार कलमारोपांचे उत्पादन घेणे आपल्याला शक्य होईल. आता पुढचा मुद्दा म्हणजे रोपवाटिकेतील कलमांची निगा कशी राखावी. रोपांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी लागते. झारेने अथवा तुषार सिंचनाचा वापर करून कलमारोपांना पाणी द्यावे. पिशवीतील रोपांना अन्नद्रव्याची कमतरता भासू नये म्हणून अधूनमधून विद्राव्य खते द्यावीत. किडीरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक तेव्हा कीडनाशकांचा, रोगनाशकांच्या फवारण्या द्याव्यात. गादी वाफ्यावरील रोपांना सुरुवातीच्या काळात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणे

याची दाट शक्यता असते. त्याकरता दर 10 ते 15 दिवसांनी मोर्शीनाशकाची जिरवणी करावी. कलमे यशस्वी झाल्यानंतर कलम जोडाच्या खाली खुंट रोपावर वाढणारी फूट वारंवार काढावी. मर झालेल्या रोपांच्या पिशव्या बाजूला काढून चांगल्या रोपे कलमांचे वेगळे गट तयार करावेत. पुढचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे रोपवाटिकेतील मातृवृक्षांची लागवड आणि संगोपन. शेतकरी बंधूंनो, आता आपण या पुढचा मुद्दा जो आतून पाहतोय त्याबद्दल माहिती आता करून घेऊया. यामध्ये रोपवाटिकेतील हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून यापासूनच विविध रोपे कलमे तयार केली जातात. कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेमधूनच मातृवृक्ष कलमे रोपे आपण शेतकरी बंधूंनी खरेदी करावीत. मातृवृक्ष लागवडीनंतर वेळोवेळी पाणी, खतं, रोग आणि कीड यापासून संरक्षण याबद्दल योग्य ती काळजी घ्यावी. जून जुलै आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये खते देऊन झाडांची चांगली वाढ कशी होईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत आणि जास्तीत जास्त कलम काड्या मिळवाव्यात. डाळिंब आणि लिंबूवर्गीय मातृवृक्षांचे जीवाणूजन्य रोगासाठी वेळोवेळी तपासणी करून मातृवृक्ष निरोगी ठेवावेत. आता फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोपवाटिकेसाठी परवाना कुठून कसा घ्यायचा याबद्दल माहिती करून घ्या. यामध्ये महाराष्ट्र फळांचे रोपमळे अधिनियम 1969, यामध्ये तण 1969 महाराष्ट्र 45 याच्या कलम 21 स्पोर्ट कलम याच्यामध्ये 2 खंड अ ब क ड आणि ई या अधिनियमांतर्गत रोपवाटिका स्थापन करणाऱ्यास इच्छुक असणाऱ्यास रोपवाटिकेचा परवानगी दिला जातो. याकरता कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून कलमे रोपे खरेदी करून त्याची लागवड करावी आणि खरेदीची पावती सोबत जोडून नमुना अमध्ये कृषी विभागाकडे अर्ज करावा लागतो. सक्षम अधिकाऱ्यांनी किंवा नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी लागवड केलेल्या मात्र वृक्षाची पाहणी केल्यानंतर रोपवाटिका धारकास परवाना दिला जातो. सदर परवाना हा ठराविक मुदतीचा असतो. या परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते हे आपण शेतकरी बंधूंनी लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याला जर रोपवाटिका चालवायची तर ह्या गोष्टीचा नियमाचा अवलंबन करणं फार गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपण आपल्याला हवी असलेली वेगवेगळ्या फळांची रोपे कलमे कुठून मिळवावेत याबद्दल आपण आता माहिती करून घेऊया. आपल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील 10 जिल्ह्याचे आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार अशा 10 जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रे या विविध ठिकाणी रोपवाटिका चालू आहेत. लोकांना आपल्या भागातून जवळच्या ठिकाणाहून रोपे कलमे मिळवता येतील. आता आपण ह्या रोपवाटिका नेमक्या कुठे कार्यरत आहेत, त्यांचा फोन नंबर काय आहे, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कलमे रोपे मिळतात याबाबत आपण आता सविस्तर माहिती करून घेऊया. पहिल्या रोपवाटिकेबद्दल सांगायचं म्हटलं तर या रोपवाटिकेचा पत्ता असा आहे, उद्यानविद्या रोपवाटिका, उद्यानविद्या प्रक्षेत्र, मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर, पिनकोड आहे 413-722 हा झाला पत्ता. आपल्याला जर फोनवर संपर्क साधायचा असेल तर फोन नंबर असा आहे, कोड 024-26 आणि 243-442. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड आहे 024-26 आणि फोन नंबर आहे 243-442. या ठिकाणी आपल्या शेतकरी बंधूंना डाळिंब, आंबा, लिंबू, सीताफळ, पेरू, जांभूळ, ॲस्टर बियाणे, निशिगंध कंद आणि शोभिवन झाडे अशा प्रकारची कलमे रोपे आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. तरी शेतकरी बंधूंनी आपल्या गरजेनुसार या ठिकाणावर मिळणाऱ्या रोपांचा कलमांचा फायदा करून घ्यावा. हा झाला पहिल्या रोपवाटिकेचा पत्ता. आता आपण दुसऱ्या ठिकाणच्या रोपवाटिकेच्या पत्त्याबद्दल माहिती करून घेऊया. मध्यवर्ती रोपवाटिका, बियाणे विभाग, मध्यवर्ती परिसर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, 413-722, जिल्हा अहमदनगर. आणि कॉन्टॅक्टसाठी फोन नंबर आहे, कोड आहे 024-26 आणि फोन नंबर आहे 44-33-38. या रोपवाटिकेमध्ये आपल्याला आंबा, चिक्कू, डाळिंब, लिंबू, सीताफळ, नारळ, पेरू
या प्रकारची कलमी

हे रोपे उपलब्ध होऊ शकतील. आता आपण राहूरच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पुढच्या रोपवाटिकेचा पत्ता आपण पाहूया. कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 411005 पिनकोड आहे आणि फोन नंबरचा कोड आहे 020 आणि फोन नंबर आहे 255-37-646. फोन नंबर परत सांगतो, कोड आहे 020 आणि फोन नंबर आहे 255-37-646. या ठिकाणी आपण शेतकरी बंधूंना आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, सीताफळ, नारळ, चिंच, मोसंबी, शोभिवंत झाडे इत्यादी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. आता यानंतरच्या पत्त्याबद्दल माहिती करून घेऊया. कृषी महाविद्यालय धुळे, कोड आहे 424-004, फोन नंबर आहे, कोड आहे 02-562 आणि फोन नंबर आहे 230-368. फोन नंबर परत सांगतो, कोड आहे 025-62 आणि 230-368. आता या रोपवाटिकेमध्ये आपल्याला लिंबू, डाळिंब, सीताफळ, नारळ, जांभूळ, चिंच, शोभिवंत झाडे इत्यादी आपल्याला मिळू शकतील. आता आपण पुढचा पत्ता पाहूया. कृषी महाविद्यालय कोल्हापूर, कोड आहे 416-005 आणि फोन नंबर आहे 02-31, कोड आहे आणि फोन नंबर आहे 260-75-90. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड आहे 02-31, फोन नंबर आहे 260-75-90. या ठिकाणी कोणते रोपे मिळतात ते पाहूया आपण. या ठिकाणी आंबा, नारळ, पेरू, लिंबू, चिकू, शोभिवन झाडे इत्यादी. आता यानंतरचा पुढचा पत्ता पुण्यातला बघूया आपण. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प मैदानी विभाग गणेशखिंड, पुणे 411007 या ठिकाणी आणि पुण्याचा नंबर आहे 411007 आता सांगितलं तुम्हाला आणि फोन नंबर आहे 020-256-937-50 किंवा दुसरा नंबर आहे 258-98-734. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड आहे 020, पहिला नंबर आहे 256-937-50 आणि दुसरा फोन नंबर आहे 258-98-734. या रोपवाटिकेवर आपल्याला आंबा, चिक्कू, डाळिंब, पेरू, लिंबू, सीताफळ, नारळ, आवळा, जांभूळ, अंजीर, सोयाबीन झाडे इत्यादी मिळू शकतात. तर शेतकरी बंधूंना आपापल्या भागात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची रोपे कलमी उपलब्ध आहेत ते घेण्याचा प्रयत्न करावा. आता पुढचा पत्ता सांगायचं म्हणलं तर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प उपपर्वतीय विभाग आर के नगर सेंडा पार्क कोल्हापूर, कोड नंबर आहे 416-012 आणि या कार्यालयाचा फोन नंबर आहे, कोड आहे 02-231 आणि फोन नंबर 2 आहेत. पहिला फोन नंबर आहे 26-92-416 आणि दुसरा आहे 26-93-017. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड नंबर आहे 02-231, पहिला फोन आहे 26-92-416 आणि 26-93-017. या ठिकाणी आपल्याला कोणते रूपे मिळतात ते पाहूया. आंबा, शोभिवन झाडे इत्यादी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. तर यानंतरचा दुसरा पत्ता आपण बघूया सोलापूरचा. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आवर्षण प्रवण विभाग रविवार पेठ सोलापूर, पिनकोड आहे 413-002 आणि फोन नंबर असा आहे 02-17 आणि फोन नंबर 2 आहेत. पहिला नंबर आहे 23-73-043 आणि दुसरा आहे 23-73-209. फोन नंबर परत सांगतो, कोड आहे 02-17, पहिला नंबर फोन आहे 23-73-047 आणि दुसरा आहे 23-73-209. या ठिकाणी आपल्याला काय मिळतं ते बघूया. या ठिकाणी आपल्याला लिंबू, आंबा, डाळिंब, सीताफळ इत्यादी रोपे कलमे आपल्याला मिळू शकतील. आता पुढचा पत्ता आपण सांगलीकडचा पाहूया. कृषी संशोधन केंद्र कसबेडिग्रज, तालुका मिरज, जिल्हा सांगली, पिनकोड आहे 416-305 आणि फोन नंबर 2 आहेत. पहिला आहे 02-33 हा कोड आहे. पहिला फोन नंबर आहे 243-72-75 आणि दुसरा फोन आहे 243-72-88. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड आहे 02-33, पहिला नंबर आहे 243-72-75 आणि दुसरा फोन नंबर आहे 243-72-88. या ठिकाणी आपल्याला आंबा, डाळिंब, नारळ कलमे मिळू शकतील. तरी शेतकरी बंधूंनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या भागात ह्या रोपवाटिका आहेत त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. या पुढचा पत्ता सांगायचा म्हटलं तो आहे पुण्याचा. अखिल

0: भारतीय समन्वित पुष्प सुधार प्रकल्प राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प मैदानी विभाग गणेश खिंड पुणे, पिनकोड आहे 411007 आणि फोन नंबर सांगायचं मला 020 हा कोड आहे आणि दोन फोन नंबर आहेत 25 69 37 50 आणि दुसरा फोन नंबर आहे 25 89 87 34. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड आहे 020 आणि 25 69 37 50 आणि दुसरा फोन नंबर आहे 25 89 87 34. तर या ठिकाणी आपण शेतकरी बंधूंना ॲस्टर बियाणे, निशिगंध आणि ग्लॅडिओलसगंध अशा प्रकारची रोपे कलमे आपल्याला मिळू शकतात. आता पुढचा नगरचा एक पत्ता बघूया आपण. अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प, उपकेंद्र श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, पिनकोड आहे 413715 आणि फोन नंबर एकदा सांगतो 024422 कोड आहे आणि फोन नंबर आहे 2272 54. फोन नंबर परत सांगतो 024422 हा कोड आहे आणि फोन नंबर आहे 2272 54. या ठिकाणी आपल्याला लिंबू आणि मोसंबी या प्रकारची कलमे रोपे आपल्याला मिळू शकतील. आता या पुढचा म्हणजे आपल्याला नाशिककडचा एक पत्ता आपण बघून घेऊया. डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारण केंद्र, लखमापूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक, फोन नंबर 2 आहेत, कोड नंबर आहे 025555 आणि पहिला फोन आहे 2355555 आणि दुसरा आहे 2354444. फोन नंबर मी परत एकदा सांगतो, कोड आहे 025555 आणि पहिला नंबर आहे 2355555 आणि दुसरा आहे 2354444. या ठिकाणी आपल्याला कोणते रोपे मिळतात ते पाहूया. या ठिकाणी आपल्याला डाळिंबाची रोपे कलमे उपलब्ध होऊ शकतात. आणि यानंतर आपल्याला राहुरी विद्यापीठाच्या हेड ऑफिसचा पत्ता एक सांगतो. अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, पिनकोड आहे 413722 आणि फोन नंबर सांगायचं म्हटलं तर कोड आहे 024426 आणि फोन नंबर आहे 243247. फोन नंबर परत एकदा सांगतो, कोड आहे 024426 आणि फोन नंबर आहे 2432 47. आता या पत्त्यावर या ठिकाणी या रोपवाटिकेवर आपल्याला डाळिंब आणि सीताफळ या फळझाडांची रोपे कलमे मिळू शकतील. आता राहुरीमधलाच एक दुसरा पत्ता सांगतो. आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, पिनकोड आहे 413722 आणि फोन नंबर एकदा सांगतो, कोड आहे 024426 आणि फोन नंबर आहे 243237. फोन नंबर परत सांगतो, 024426 कोड आहे आणि 243237. या ठिकाणी आपल्याला आंब्याची कलमे रोपे उपलब्ध होऊ शकतात. आता शेवटचा पत्ता मला सांगावा असं वाटतो, तो म्हणजे कांदा आणि द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव वसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. फोन नंबर सांगतो 025550 हा कोड आहे, फोन नंबर आहे 250305. फोन नंबर परत एकदा सांगतो, 025550 कोड आहे आणि 250305. या ठिकाणी आपल्याला डॉग्रेस खुंट या प्रकारचे कलमे उपलब्ध होऊ शकतात. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण बऱ्याच बाबी चर्चा केली. आता आपण रोपवाटिका म्हणजे नेमकं काय, रोपवाटिकेसाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत, रोपवाटिकेतल्या पिकासाठी अभिवृद्धीचे प्रकार कोणते आहेत याबद्दल, तसेच आपल्याला राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याच्या विविध ठिकाणी कार्यरत असलेले कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्रे अशा ठिकाणी आपल्याला रोपे कलमे कोणत्या प्रकारची उपलब्ध होऊ शकतात, त्यांचा नेमका पत्ता काय आणि त्याचा फोन नंबर काय हे पण आपण समजून घेतलेलं आहे. तरी आपण शेतकरी बंधूंनो, आपण स्वतः रोपवाटिका आपण तयार कराव्यातच आणि जी काही रोपे कलमे लागतात ती राहुरी विद्यापीठाच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या रोपवाटिकेमधूनच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. हे पण विद्यापीठामधीलच कलमे रोपे घेऊन आपल्या शेतामध्ये रोपटे तयार केली किंवा फळझाडे लावली तर नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तरी शेतकरी बंधूंनो, आता आपण जी चर्चा केली त्याच्यातील जे काही नवनवीन तंत्रज्ञान अवगत करायची आपली इच्छा आहे त्याचा करून आपण रोपवाटिका विकास करावा आणि त्याचा फायदा आपण करून घ्यावा ही विनंती. धन्यवाद.
1: रोपवाटिका व्यवस्थापन

मधील महत्त्वपूर्ण बाबी याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे, माजी प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती मंडळी आत्ता आपण ऐकली. आता ऐकूया कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे आहेत. महिको बाजरी आवक 545 क्विंटल, 3400 ते 3800, सरासरी 3600. शरबती गहू आवक 456 क्विंटल, 4500 ते 6400, सरासरी 5450. मालदांडी ज्वारी आवक 749 क्विंटल, 5300 ते 6400, सरासरी 5850. लाल मका आवक 3 क्विंटल, 2400 ते 2600, सरासरी 2500. हिरवा मूग आवक 40 क्विंटल, 9100 ते 9900, सरासरी 9500. आरक्ता डाळिंब आवक 545 क्विंटल, 2000 ते 15000, सरासरी 8500. हरभरा आवक 46 क्विंटल, 6200 ते 6800, सरासरी 6500. उडीक आवक 7 क्विंटल, 9100 ते 10300, सरासरी 9700. लोकल बटाटा आवक 5851 क्विंटल, 800 ते 1500, सरासरी 1150. लोकल कांदा आवक 6141 क्विंटल, 500 ते 2000, सरासरी 1250. लोकल टोमॅटो आवक 1890 क्विंटल, 1000 ते 3000, सरासरी 2000. लोकल फ्लॉवर आवक 622 क्विंटल, 1000 ते 3000, सरासरी 2000. लोकल कोबी आवक 729 क्विंटल, 1000 ते 2200, सरासरी 1600. लोकल भेंडी आवक 320 क्विंटल, 1000 ते 5000, सरासरी 3000. लोकल चिकू आवक 12 क्विंटल, 2000 ते 4000, सरासरी 3000. लोकल संत्री आवक 125 क्विंटल, 7000 ते 1200, सरासरी 9500. लोकल मोसंबी आवक 102 क्विंटल, 5000 ते 8000, सरासरी 6500. लोकल दुधी भोपळा आवक 102 क्विंटल, 1000 ते 2500, सरासरी 1750. लोकल मोसंबी आवक 102 क्विंटल, 5000 ते 8000, सरासरी 6500. कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव आत्ता आपण ऐकले. बरं तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी आठवण. उद्या माझं घर माझं शेत कार्यक्रमात काटेविरहित निवडुंग, एक बहुउपयोगी वनस्पती याविषयी कृणाल पुंडे, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफ उरुळी कांचन पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपल्याला ऐकता येईल. याबरोबरच कार्यक्रमात आता निरोप घेऊया. राम राम.

0: माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. सादरकर्ते होते धीरज केदारी. 8 वाजले आहेत.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये

0: असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: दार उभर देगा दार, हर पाऊस पडतो हो भिजून चिंब झालोय मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ.
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम.
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणारं असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही, हीच आहे.
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती.
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं.
1: नाटकं, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही. आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत. जरूर ऐका, कधीही कुठेही.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार.
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

श्रोते हो, आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र.

आता 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी बाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतर

राष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा, ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू तसंच युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8 मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दुनीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7

0: टक्क्यानं घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1 टक्क्यावरून घसरून प्रति बॅरल 78 डॉलर्स 25 सेंट्सवर आले. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरामित्सू आईनं एकमेव गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता, असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता, असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता, असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू, बटुकेश्वर दत्त, अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता, असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसापूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार.

0: कार्यक्रम एक कलाकार।
1: श्रोते हो, आजच्या एक कलाकार कार्यक्रमात भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माते हेमंत कुमार मुखोपाध्याय अर्थात हेमंतदा म्हणजेच हेमंत कुमार यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न।

0: खामोशी चित्रपटासाठी हेमंत कुमार यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात गुलजार यांची रचना आत्ता आपण ऐकली. हेमंतदा यांचा जन्म 16 जून 1920 रोजी वाराणसी उत्तर प्रदेश इथं झाला. कौटुंबिक प्रवासात हेमंत कुमार कोलकाता इथले स्थायिक बनले. शालेय शिक्षण आणि पुढे अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी त्यांचा प्रवेश इथेच झाला. मात्र साहित्य आणि संगीताची आवड यामुळे 30च्या दशकात त्यांनी संगीताला वाहून घेतलं. आकाशवाणीकरता आपलं पहिलं गीत रेकॉर्ड अर्थात ध्वनिमुद्रित केल्याचं दिसून येतं.
1: अपना दिल तो आवारा

सोलहवा साल चित्रपटासाठी हेमंत कुमार यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत सचिन देवबर्मन यांचं होतं. त्यांच्या सांगीतिक प्रवासात रवींद्र संगीताशी असलेला हेमंतदा यांचा अनुबंध कालौघात अधिक दृढ होत गेल्याचं पाहायला सापडतं. रवींद्र संगीताचे विशेषज्ञ म्हणूनही त्यांना संबोधलं जात असे. बंगाली भाषेतील चित्रपट आणि चित्रपटेतर संगीत क्षेत्रात हेमंत कुमार यांचं उल्लेखनीय काम दिसून येतं. पुढे मुंबईत आल्यानंतर 50च्या दशकात चित्रपट क्षेत्रात संगीतकार म्हणून हेमंतदा यांना ओळख मिळाली. त्यांचं संगीत लाभलेले अनेक चित्रपट आणि त्यातील गीतं आजही रसिक मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात.

साहिब बीबी और गुलाम या चित्रपटासाठी गीता दत्त यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची रचना आत्तापण ऐकली. संगीत हेमंत कुमार यांचं होतं. 1950 दशक सरताना हेमंतदा यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल रोवलं. काही नावं घ्यायची झाल्यास 20 साल बाद, कोहरा, बीवी और मकान, फरार, राहगीर, खामोशी अशी घेता येतील. हेमंत कुमार यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त झाले. बंगाली चित्रपट नील आकाशेर नीचे प्रेसिडेंट गोल्ड मेडल प्राप्त ठरला. त्यांच्या स्वरातील गीत ऐकताना एखादं तलम उंची वस्त्र हवेच्या झोक्यांवर लयीत हलत असल्याचा भाव ऐकणाराला सतत जाणवत राहतो. आता सलग 2 रचना ऐकूया. सुरुवातीची रचना आहे कैफी आझमी यांची, कोहरा या चित्रपटातली. स्वर आणि संगीत हेमंत कुमार यांचं.

जनक जनक पायल बाजे या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या मुख्य स्वरात हसरत जयपुरी यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत वसंत देसाई यांचं होतं. 50 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर हेमंत कुमार यांनी काम कमी केलं. चित्रपट क्षेत्रात विविध पद्धतीनं प्रसिद्ध असणाऱ्या या मुसाफिरानं 26 सप्टेंबर 1989 रोजी आपला अखेरचा श्वास घेतला. मात्र रसिकांसाठी अनमोल ठेवा ठेवून आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन करून कार्यक्रमात तूर्त निरोप घेता घेता ही रचना ऐकूया. पतिता या चित्रपटातली स्वर आहे हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा. रचना हसरत जयपुरी यांची. संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
1: एक कलाकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. आता 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर मुक्तिपत्रे. ऐकूया भाग 3. सहभाग मनोज भिसे आणि अक्षय पेंडसे यांचा, सादरकर्त्या गौरी लागू. मुक्तिपत्रे.

प्रिय डॉक्टर, डॉक्टर आम्ही मंडळी जेव्हा आमच्या प्रॉब्लेमवर ट्रीटमेंट्स घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आमच्यासमोर नवीन समस्या उभ्या राहायला लागतात. तुमचं पत्र वाचताना मला आठवलं, मुक्तांगणमधून बाहेर पडताना तुटलेली नाती पुन्हा जोडायचा निश्चय होता. आठवड्यातच लक्षात आलं की हा निश्चय शब्दांमध्ये सांगून काही उपयोग होत नाहीये. तेव्हा ठरवलं की जे काही करायचंय ते कृतीमधून आणि स्वतःच्या रिकव्हरीचा भाग म्हणून. ऑफिसला जाण्यासाठी म्हणून लतिका सकाळी 7:15 घर

घरातनं निघायची. तिच्या कंपनीच्या बसस्टॉपपर्यंत तिला पोचवावं असं ठरवलं मी. स्कूटरपाशी तयार राहिलो बरोबर 7:15, तर चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं तिच्या. हे असे बेत आधीच अनाऊन्स करू नयेत. ती तशी काही खास बोलली नाही. 8 दिवस मी तिला स्टॉपपर्यंत सोडत होतो, पण 9व्या दिवशी तिने स्कूटरवर मागे बसल्यावर स्वतःचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. इझी डज इट म्हणजे काय ते त्या दिवशी मला समजलं. आणि पुन्हा थँक्यू कसं म्हणायचं याच्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात हेही समजलं. मी भले एखादी मदत केली तरी त्याची पावती मला ताबडतोब आणि मला हवी तशीच मिळणं हे कठीण आहे, पण संवाद साधण्याचा पहिला प्रयत्न आपण करत राहायचा. संवाद साधण्यामध्ये मनपूर्वक ऐकणं हा भाग असतो हेही मला ठाऊक नव्हतं. डॉक्टर लतिकाच्या 2 सवयी मला खूप त्रास द्यायच्या. कोणतीही गोष्ट सांगताना ती पुन्हा पुन्हा सांगायची, घोळ घालत सांगायची, आणि टेलिफोनवर तिच्या मैत्रिणींबरोबर तास तास भर बोलायची. माझा पेशन्स अगदी खलास व्हायचा या अशा वेळी. पण नाही, अलीकडे माझ्या लक्षात यायला लागलंय की तिला जे काही म्हणायचं असतं ते कुणी मनपूर्वक न ऐकल्यामुळे या अशा सवयी निर्माण झाल्या असतील, आणि कुणी म्हणजे मीच. तेव्हापासून मी लतिकाबरोबर ऍक्टिव्ह लिस्निंगचे प्रयत्न सुरू केलेत. चेहरा, शरीर, हावभाव यातली तटस्थता सोडली. नुसते हुंकार देण्याऐवजी असं का, बर, हो गा, अच्छा अच्छा अच्छा हे असले शब्द वापरायला लागलोय. आणि तिने सांगितलेल्या वाक्यांमधली मुद्द्यांची वाक्य तेवढी तिला परत सांगायला लागलोय. आणि या सगळ्याचा खूपच चांगला परिणाम दिसतोय. पेशन्स वाढणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं नाही वाटत डॉक्टर? काय करणार, पण अजूनही तीच कमी आहे माझ्याकडे. माझ्या अधिरेपणाचा आणि माझ्या ॲडिक्शनचाही संबंध असणारच, आणि त्यामुळेच बहुधा मला क्रेव्हिंग निर्माण होतं. हा शब्द मी ट्रीटमेंटमध्येच ऐकलाय, इच्छा, तीव्र इच्छा आणि आसक्ती. हे असं तुम्ही स्पष्टीकरण देता. जी इच्छा अजिबात लांबणीवर टाकता येत नाही आणि जी पूर्ण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध पाळला जात नाही ती आसक्ती. मला तुमची ही व्याख्या कळली, पण नेमक्या क्षणी ही आसक्ती कशी निर्माण होते ते नाही समजलेलं. शिवाय आम्ही लोक या आसक्तीकडे अजूनही आवड म्हणूनच पाहतो असंही मला वाटतं. हे असं का व्हावं? तुम्ही सगळेच जण माझ्या दुःख कहाणीची भीषणता, त्यातला विध्वंस मला सांगता, मला तरी तो त्यावेळी कसा कळत नाही हो, आणि आत्ता हा असा कसा जाणवायला लागतो? मी काय काय गमावलंय याची तीव्र जाणीव मला झाली तर माझी आसक्ती पुन्हा जागृत होईल. काय हे सगळे प्रश्न मनात उभे राहतात. डॉक्टर, त्यात पुन्हा आसक्तीसाठी नेमकं जबाबदार कोण आहे? मी, माझा पूर्व इतिहास, माझी परिस्थिती, का माझी अनुवंशिकता, का आणखी काही? आणि स्वतःच्या दोषांची जबाबदारी घ्यायची पण स्वतःला दोषी मानायचं नाही ही शाब्दिक कसरत काही कळत नाहीये. बाकी मस्त चाललंय. बाय, तुमचा प्रतीक.

प्रिय प्रतीक, लहानपणी आपण पाटीवर सरस्वती काढत होतो. पत्राच्या सुरुवातीलाच काढलेल्या या आकृतीचं लक्षपूर्वक निरीक्षण कर. कळलं? हा आहे इंग्रजीतला मोठा म्हणजे कॅपिटल आय म्हणजे मी. पण तो कशानं बनला आहे? तर अनेक छोट्या छोट्या आयनी, म्हणजे संपूर्ण मोठ्या मीचं अस्तित्व जाणवतं ते अनेक छोट्या छोट्या वर्तनांच्या परिणामांमुळे. ही जी आपली अनेक वर्तने आहेत ना, त्यातली काही आरोग्याकडे घेऊन जाणारी तर काही आजाराकडे घेऊन जाणारी. आपल्या प्रवासामध्ये आपल्याला शिकायचं आहे ते असं की सारी वर्तनं माझाच भाग आहेत. याचा अर्थ स्वतःच्या वर्तनाची जबाबदारी उचलणं.

त्यातील काही वर्तने निश्चितपणे चुकीची आहेत, काही वर्तनांबद्दल प्रायश्चित्त घ्यायचं आहे, परंतु अशी वर्तनं म्हणजे संपूर्ण मी नव्हे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रतीक, तू आसक्तीबद्दल लिहिलंयस. दारूबद्दल वाटणारी अनावर ओढ ही प्रथम विचारांमध्येच निर्माण होते. आत्ता या क्षणी मला कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि पडेल त्या किमतीमध्ये प्यायलाच हवी, हा आहे आसक्तीचा विचार. या आसक्तीला छेद देणारा विचार कोणता? तर ज्या दारूनं दिलेल्या क्षणिक धुंदीची माझ्या शरीर मनाला सवय जडली आहे, ती दारू मी घेतली नाही तर माझ्या शरीर मनाची कमी जास्त प्रमाणात तगमग होणार हे मी मान्य करायला हवं. मद्य आकर्षणाचा विचार मनात येणं आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती होणं यात थोडा तरी काळ जातोच. स्लिप इन माइंड आणि स्लिप इन काइंड यामध्ये असलेल्या काळाचा योग्य उपयोग केला तर स्लिप इन काइंड टाळता येते. या रस्त्यावर काही ठिकाणी आपल्याला पर्याय बिंदू म्हणजे चॉईस पॉईंट्स हे मिळतात. त्यांचा वापर आपण कसा करणार हे महत्त्वाचं. म्हणजे एक उदाहरण पहा. रघुनाथ नावाच्या माझ्या एका पेशंटची 31 डिसेंबरला स्लिप झाली. फक्त घसरलाच नाही, आपटलाच बिचारा. 26 डिसेंबरला त्याला त्याच्या मित्रांकडून 31 पार्टीचं आमंत्रण मिळालं. हा होता रघुनाथचा पहिला पर्याय बिंदू, पहिला चॉईस पॉईंट. त्या क्षणीच त्यानं ठामपणे सांगायला हवं होतं की अशा तऱ्हेच्या पार्टीला हजर राहणं हे धोक्याचं असल्यानं क्षमस्व. या मित्रांचा सहवास जर त्याला फारच महत्त्वाचा वाटत असेल तर त्यानं स्वतःहून त्यांना दुसरा एखादा पर्याय द्यायचा होता. पण रघुनाथनं गुळमुळीतपणे हो किंवा नाही असं कोणतंच मत उघडपणे व्यक्त केलं नाही. परिणामी पुढच्या प्रत्येक दिवशी त्याला फोन येत राहिले. होता होता 31 संध्याकाळ आली. दुसरा पर्याय बिंदू. रघुनाथनं ठरवलं की पार्टीला जायचं पण ड्रिंक घ्यायची नाही. रघुनाथ पार्टीला गेल्यावर लोकांचा आग्रह सुरू झाला. हा झाला तिसरा पर्याय बिंदू. ग्लास समोर आला. चौथा पर्याय बिंदू. एवढा आग्रह करतायत तर एक पेग घेऊया. 1 संध्याकाळी मित्रांनी रघुनाथला घरी पोहोचवला. चर्चेनंतर रघुनाथनं कबूल केलं की स्लिप इन माइंड झाली होती. हो, पहिल्या फोननंतरच. आणि तरीसुद्धा मधल्या पर्याय बिंदूंपैकी कोणत्याही एका टप्प्यावर स्लिप इन काइंड टाळण्याची समृद्ध शक्यता होती. पर्याय बिंदूचा ठाम आणि योग्य वापर झाला असता तर त्यांची माळही झाली नसती. असो, तुझा डॉक्टर.

प्रिय डॉक्टर, डॉक्टर तुम्ही म्हणताय तसं विरक्त अनिच्छेकडे येणं हा प्रवास किती मोठा आहे. माझ्या व्यसनमुक्तीच्या पहिल्या काही दिवसांमध्ये मला व्यसनाचे सगळे दुष्परिणाम दिसत होते खरे, पण तरीही माझ्या आवडत्या हॉटेलात मी एकटाच मस्त पेक घेऊन बसलोय हे दृश्यही यायचं. आणि इतक्या सुंदर आणि निश्चिंत अनुभवातून एवढी दुःख मालिका कशी काय निर्माण झाली हे कळायचं सुद्धा नाही. पण सत्य स्वीकारणंही भागच होतं, तरीही तो क्षण मनात घर करून होताच. मग मी ठरवलं की या अनुभवाला आता पुरतं पुसून टाकायचं. खूप प्रयत्न केला डॉक्टर, पण जमत नव्हतं. का जमत नव्हतं? कदाचित मी त्या अनुभवाला खूप मौल्यवान बनवलं होतं. पूर्वी मला म्युझिक ऐकताना खूप रिलॅक्स्ड वाटायचं, चांगलं पुस्तक वाचतानाही आणि गाणं ऐकतानाही आणि दारू पिताना सुद्धा. पण हळूहळू मला फक्त पितानाच रिलॅक्स्ड वाटायला लागलं. बाकीच्या अनुभवांचं मूल्य हळूहळू कमी होत गेलं आणि या अनुभवाला मी अमूल्य बनवलं. आणि असं असेल तर तो अनुभव चॅलेंज करून चालणार नाही, त्याला अमूल्य बनवण्याची जी प्रोसेस तिला आव्हान द्यायला हवं. डू नॉट चॅलेंज दॅट एक्सपिरियन्स बट द व्हॅल्यू दॅट यू अटॅच टू इट. आणि मग मी तसं करायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला मोक्षबिंदू म्हणजे पिण्याचा क्षण ही व्याख्या कुणी बनवली? मी स्वतः. या क्षणापासून जर मी स्वतःला दूर ठेवलं तर मग मला कोणकोणते फायदे दिसत आहेत?

कोणकोणते तोटे दिसत आहेत आणि त्या निश्चिंतीचा अनुभव देणारे अनेक अनुभव माझ्या पाठीशी होते, ते मी वाऱ्यावर भिरकावून दिले. मला पुन्हा तशा अनुभवांना जवळ करायला पाहिजे. डॉक्टर, मी त्या रोजच्या व्यायामांमध्ये मग रस घ्यायला लागलो, वाचनाची सवय नव्याने लावायला लागलो. या सगळ्यामुळे त्या अनुभवाची अमूल्यता आपोआप कमी व्हायला लागली. माझ्या मद्य आकर्षणाचं रूपांतर साध्या आवडीमध्ये करण्याचा माझा प्रयत्न या अशा पद्धतीने मी सुरू ठेवलाय. पण समजा मी मद्य आकर्षणाचं रूपांतर आवडीमध्ये केलं तर एखाद्या वेळी ही आवड पूर्ण करण्याची इच्छा नाही का मनाला होणार? आणि हा असा अनुभव घेतल्याखेरीज आपण यशस्वी झालोत का नाही हे कसं कळणार? मी एकदा लतिकाला फोनवर या संदर्भात बोललो तर ती वैतागलीच माझ्यावर. हे आता एवढं भोगल्यानंतरही विषाची परीक्षा घ्यायचीच असली तर तुला कोण थोपवू शकणार आहे, असं काहीतरी म्हणाली ती मला. माझी खात्री आहे पक्की की तिला मी तिच्या डोळ्यासमोर गटारामध्ये गटांगळ्या खातानाच दिसलो असणार. मला सांगा डॉक्टर, हे जे काय सगळं मी आत्तापर्यंत लिहिलंय त्यावरनं तुम्ही म्हणाल का की माझी स्लिप इन माइंड सुरू झाली आहे म्हणून? तुमचा प्रतीक.

प्रिय प्रतीक, काय योगायोग पहा, तुझं पत्र मिळालं आणि नेमकं त्याचवेळी डॉक्टर मित्रानं एक लेख लिहून द्यायची विनंती केली, निराशा कशी टाळावी. त्या मित्राच्या नियतकालिकासाठी लिहिलेली या लेखाची प्रत सोबत जोडतोय. सविस्तर पत्र लवकर पाठवतोच. कीप इट अप, वन डे ॲट अ टाईम, तुझा डॉक्टर. निराशा टाळता येते का? या प्रश्नाचं स्वच्छ उत्तर नाही असं आहे. कारण निराशा, दुःख, खंत, औदासीन्य या साऱ्या भावना मानवी जीवनातून काढून टाकल्या तर? समजा रात्र नाहीच, किंवा फक्त दिवस राहिला, किंवा रात्रीमध्ये सारखी पौर्णिमा किंवा अमावस्या येत राहिली, समुद्राला भरती ओहोटी आलीच नाही, झाडांनी ऋतूंची गाणी गायलीच नाहीत, पानगळीनंतर वसंत आलाच नाही, तप्त कोरड्या जमिनीवर सरीचा शिडकाव झालाच नाही, तर तेव्हा माणसाच्या जीवनाला बहुरंगी बनवणाऱ्या भावनांच्या भांडारामधल्या नकारात्मक भावनांचा तिटकारा आणि दुःश्वास का करायचा? त्यांचं अस्तित्व मनोमन स्वीकारायला हवं, त्यांचा अनुभव अटळपणे येणार हे मान्य करायला हवं, आणि त्यानंतर प्रयत्नांना सुरुवात करायची असते. या निराशेच्या सावलीची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न, औदासीन्याच्या गर्तेमध्ये राहण्याचा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न, आणि अशी भावना येण्याची शक्यता कमी कमी करण्याचे प्रयत्न. लक्षात घे, या भावना हद्दपार करण्याचे प्रयत्न नव्हेत. निराशा आली तर तिला मनामध्ये बसायला जागा द्यायची, पण ती कायमची सहचरी जीवनसाथी झाली असं मानायचं नाही. निराशा दाटून येते तेव्हा मनात चालू होतो अशक्य जप, जमणारच नाही, घडणारच नाही, काही होणारच नाही याचा सतत घोष. अशावेळी मनाला अशक्यवरून अतिशय कठीणवर आणायचं. त्यात काय सोपं तर आहे, या पायरीवर आणायचं नाही. अतिशय कठीणची पायरी परिस्थितीला तोंड देण्याचं विविध विधायक मार्ग सुचवत असते. अशक्यची पायरी म्हणजे अक्राळ विक्राळ दरी. अतिशय कठीणच्या पायरीवर आपल्या नैराश्याची जबाबदारी आपण घ्यायची असते. त्याचं खापर दुसऱ्या कोणावरही फोडायचं नसतं. माझ्या डिप्रेशनची जबाबदारी माझी, इतर असतील ते पूरक घटक, आणि डिप्रेशन घालवायची जबाबदारीही माझीच. ही जबाबदारी स्वीकारली की पुढची पायरी आहे एक तरी सकारात्मक कृती तात्काळ करायची. अशा कृतींना लांबणीवर टाकायची वृत्ती निराशा जोपासते. अशी कृती केल्यावर स्वतःला शाबासकी देणे, पुढची कृती करताना मागची पुन्हा एकदा आठवणे, दिवसाच्या शेवटी अशा कृतींची मनामध्ये माळ करणे आणि तिला समाधानानं

निद्रादेवीच्या चरणी अर्पण करणे. जे केल्यानं आपल्याला पूर्वी आनंद मिळत होता अशा काही गोष्टी आणि ज्या आपण पूर्वी कधीच केल्या नाहीत अशा काही गोष्टी यांचं मिश्रण रोजच्या दिवसामध्ये करायचं. म्हणजे समजा तुम्ही गाणं ऐकणार असाल किंवा पुस्तक वाचणार असाल तर असं केल्यानंतर काय मिळणार आहे हा विचार बाजूला ठेवून हे करताना आत्ता या क्षणी मला काय समाधान मिळणार आहे असा विचार करणं जरुरीचं आहे. निराशेतून बाहेर पडण्यासाठी जी आनंदी कृती करायची आनंददायी कृती नव्हे कारण त्यात कृती केल्यानंतर आनंद मिळतो, तर निराशेतून बाहेर पडण्यासाठी जी आनंदी कृती करायची त्यामध्ये मात्र एक पथ्य पाळणं आवश्यक आहे. या कृतीचा उपयोग भविष्यामध्ये माझी मानसिक प्रतिकार शक्ती वाढवण्यासही व्हायला हवा. फक्त क्षणिक आनंदासाठी नको. त्यामुळं यावर सपाटून खाणं, खूप झोपणं, मद्य पिणं या कृती जरी त्या क्षणी आनंदी वाटल्या तरी त्या सर्वांमध्ये लांबच्या टप्प्यावर नैराश्य गळत करण्याची शक्ती आहे हे मात्र लक्षात घेणं आवश्यक आहे. जेव्हा उदास वाटेल आणि डोळ्यात पाणी येईल तेव्हा पहिल्यांदा म्हणायचं की अश्रू येणं हे काही लाजिरवाणं कृत्य नव्हे. अश्रू म्हणजे माझं मनच कायमचं कमकुवत झालं असं का बरं मानायचं? क्षणभर अश्रूंबरोबरच वेदनेत समरस व्हायचं. हां, पण क्षणभरच. त्यानंतर थोपटायचं स्वतःला आणि म्हणायचं दुःखी तर वाटतंय पण अश्रूंवर थोडं नियंत्रण आणता येतं का नाही ते पाहू. काही काळाने अश्रू थांबतात. हां, मळब मात्र राहतं. अशा वेळी मनातल्या मनात हसायची सवय लावायची. खरं सांगतो, आपल्यापैकी प्रत्येकाला मनातल्या मनात हसता येतं. असं हसण्यासाठी अतिशय छोटे प्रसंग निवडावेत. ओळखीची व्यक्ती समोर असली तर मनातल्या मनात हसण्यापासून सुरुवात करावी. असं केलं तर ते हळूच एकदा ओठावर फुटतं. पहिल्यांदा फुटतं तेव्हा आपलं आपल्यालाच विचित्र वाटतं कारण तोवर निराशा सवयीची व्हायला लागलेली असते. असं हसू फुटणं हे नवं रोप फुलण्यासारखं छान असतं हे विसरू नये. एकदा अशा स्मितरेषेची सवय झाली की आठवावी आपली स्वतःची असलेली हसण्याची शैली आणि ती शैली आळवायला सुरुवात करावी. खळखळून आणि मनापासून हसण्याची सवय करावी. अशा हसण्यामधून स्वतःवरच्या हसण्यालाही वगळायचं नाही. जगाबरोबर स्वतःकडेही खिलाडू वृत्तीने पाहणारी माणसं मानसिक प्रतिकारशक्ती गमावतात हे महत्त्वाचं आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांनी भोवतालची परिस्थिती बदलेल अशी पूर्वअट घालायची नाही. ती बदलली तर तिचं स्वागतच करायचं आणि पुन्हा प्रयत्नांना लागायचं. आपल्या प्रयत्नाशिवाय एके दिवशी ईश्वरी कृपेमुळे हे नैराश्य ऑटोमॅटिकली जाईल अशा भ्रमात राहायचं नाही आणि आयुष्यात मला कधी निराशा यायलाच नको अशी अवास्तव मागणीही करायची नाही. हां, आणि शेवटचं, जेव्हा खूप एकटं आणि एकाकी वाटत असेल तेव्हा स्वतःच्याच हृदयावर हात ठेवून आपल्याबरोबर सदा सर्वदा असणाऱ्या मित्राला साथ घालायची. बाकी दुनियेचं काही सांगता येत नाही पण आपल्याबरोबर आपणच असलेलं बरं आणि आपल्याशीच आपण आरामात कम्फर्टेबल राहू शकतो ते तर जास्त बरं काय.

डिअर डॉग डॉग, अगदी झकास जमलाय तुमचा डिप्रेशनवरचा लेख. तुम्ही लिहिलंयत की डिप्रेशन या अवस्थेचा प्रथम मनोमन स्वीकार करायला हवा, पण माझ्या बाबतीत हे असं घडायचं की मला डिप्रेशन आलं की ती अवस्था अत्यंत कमीपणाची वाटायची हो. आपण साले वीक झालो होत असं वाटायचं, आणि असं डिप्रेशन हे मलाच का यावं या प्रश्नावर सुद्धा मी स्वतःशी भांडत बसायचो. खरं तर स्वीकाराच्या मार्गातले हे दोन अडथळेच होते. डिप्रेशनची अवस्था अजून वाढवावी असंही वाटायचं. मी कधी कधी असं व्हावं म्हणून सुद्धा प्यायचो, पिता पिता रडायचो खूप. कशाला ठाऊक आहे? कारण मला माझ्याकडूनच सहानुभूती हवी असायची. किती कॉम्प्लेक्स आहे चायला हे सगळं माझं मन. रात्रीची चढलेली सकाळी उतरायची आणि वास्तवाचं भान तात्पुरतं का होईना आलं की एक वेगळंच डिप्रेशन परत यायचं.

सगळ्या जबाबदाऱ्या कशा काय उचलायच्या आहेत, वास्तवाला सामोरं कसं काय जायचंय, हे असे अनेक प्रश्न. अशा वेळी वाटायचं मला की प्यासामधल्या गुरुदत्त सारखं मतलब की है दुनिया सारी असं म्हणत म्हणत भटकत राहावं. प्यासामधल्या त्या प्रसंगामध्ये तुम्हाला आठवत आहे का माहित नाही मला, पण बॅकलाईटमध्ये ती गुरुदत्तची अशी आकृती दिसते, लाईक दॅट क्रुसिफाईड क्राइस्ट. काय माहीत, पण हा गुरुदत्त मला

नाहीत, पण हा गुरुदत्त मला फार भावायचा हो. कागज के फूल मधला त्या स्टुडिओमध्ये खुर्चीत बसलेला गुरुदत्त, ग्रेट मॅन बट अनहॅपी. मीना कुमारी पण मला खूप जवळची वाटायची. साहेब बीबी और गुलाम मधला न जाओ सैया हे गाणं संपतं आणि मग रेहमान चपला घालून निघून जातो, त्यानंतरचा तो तिचा चेहरा, ओहो क्या बात है. मला पितानं गुरुदत्त आणि मीना कुमारी खूप आठवायचे. काय गंमत आहे पहा डॉक्टर, इथे मी परदेशात आत्ता एकटा राहतोय तरीही एकाकी वाटण्याचे क्षण फार कमी येतो, कारण स्वतःबरोबर संवाद साधण्याची कला आता हळूहळू मला साध्य होतीये. बहुतेक पिण्याच्या काळामध्ये मी तसा सगळ्यांबरोबर होतो, रूढार्थानी होतो सगळ्यांबरोबर, पण खरं म्हणजे किती एकाकी होतो. म्हणजेच एकाकीपणा ही एक मानसिक अवस्था आहे. माय फेल्युअर टू रिलेट विथ माय सेल्फ ऑर अदर्स हे कारण आहे एकाकीपणाचं. तुम्ही लिहिलंय त्यात मला अजून एक असा धागा सापडलाय की डिप्रेशन कुरवाळत बसण्याची सवय सुद्धा वाईट. स्वतःचं डिप्रेशन दागिन्यांसारखं मिरवणारे लोक मी खूप पाहिलेत. त्यातली पुढची पायरी म्हणजे या डिप्रेशनला खूप उदात्त मानायचं, ग्लोरीफाय करायचं आणि तसं केल्याने आपली मानसिक स्थिती बदलण्याची इच्छाच हळूहळू कमी होत जाते. माझं पिणं आता मला अगदी हँडल करता येत नाही हे सत्य उघडं नागडं होऊन सामोरं आलं आणि त्याला मी माझं मानलं आणि त्याच क्षणापासून मला न पिणं जमायला लागलं. माझा फुल कंट्रोल आहे स्वतःवर असं म्हणत होतो त्यावेळी, मात्र फुल टाईट अवस्था होती. तसंच डिप्रेशनचं असावं बहुतेक. आणि हे असं डिप्रेशन आपल्याला येऊ शकतं असं मान्य केलं तर ते कमी करण्याचे अनेक मार्ग सुचतात. ऍक्सेप्टन्समध्ये ही इतकी शक्ती आहे हे मला आत्ता आत्ता कळायला लागलंय कुठे. खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा तरी एक असा अनुभव येतो की एखादं नाव व्यक्तीचं, पुस्तकाचं, रस्त्याचं, गावाचं काही केल्या अजिबात अजिबात आठवत नाही. स्मरणशक्तीला तुम्ही कितीही ताण दिलात ना तरी सुद्धा काही फरक पडत नाही. आपण सगळे क्ल्यूज शोधतो, स्मृतीचे कप्पे पार अगदी आडवे तिडवे करून शोधतो, पण च्या नाव काही आठवत नाहीच. आणि मला हे नाव आत्ताच्या आत्ता आठवलंच पाहिजे हा असा अट्टहास त्या प्रमाणात वाढतो, त्याच प्रमाणात नाव आठवण्यामध्ये अडथळा यायला लागतो. शेवटी आपण आपलं म्हणतो की नाही बुवा आठवते जाऊ दे, आपण आपली असाही आता मान्य करतो आणि पुढच्या कामाला लागतो. आणि अचानक अचानक वाऱ्याच्या झुळकी बरोबर फुलांचा सुगंध यावा ना, तसं ते नाव अगदी अलगद आठवणींच्या कप्प्यातनं बाहेर येतं. कसं आपलं मन जेव्हा हटवादी असतं तेव्हा ते सत्यापासून दूर जात असावं आणि ते जेव्हा नम्र असतं तेव्हा खूप काही शिकत शिकवत असावं. काय हा पॅराडॉक्स जबरदस्त आहे अगदीच. अल्कोहोलिक अॅनॉनिमसच्या पहिल्या पायरीवर म्हटलंय की वी ऍडमिटेड वी वेअर पॉवरलेस ओव्हर अल्कोहोल दॅट अवर लाईव्ह हॅड बिकम अनमॅनेजेबल. डॉक मला या ऍडमिटेडच्या जागी ऍक्सेप्टेड हा शब्द खरं म्हणजे योग्य वाटतो, कारण अभिप्रेत असलेला अर्थही तोच आहे, कबुली नाही स्वीकार. कारण सत्याचा स्वीकार आपल्याला स्वतःला बदलवण्याची संधी देतो. डिप्रेशन आणि ऍडिक्शन दोघांमधून बाहेर पडण्यासाठी प्रथम हे त्या वास्तवाचा स्वीकार करायला हवा, कारण तिथेच खरा मार्ग सुरू होतो. आणि आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत हे पाहण्यासाठी म्हणून आपला अनुभव आपल्याच परिस्थितीमधून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर शेअर करायचा, ही आहे एएची 12वी पायरी. दुसऱ्याबरोबर बोलायचं ते त्याला मदत व्हावी म्हणून नाही तर आपल्याला मला मदत व्हायला पाहिजे म्हणून. मला अगदी हा असाच एक अनुभव 2 दिवसापूर्वी आलाय. आमच्या ऑफिसमध्ये एक कलीग आहे माझा, त्याला नक्कीच ड्रिंकिंग प्रॉब्लेम्स आहेत आणि आम्हा मंडळींच्या नजरा इतक्या सरावलेल्या आहेत की माणसाच्या चेहऱ्यावरनं त्याचा कोटा आता मी ओळखू शकतो. सरप्राइझिंगली तुम्ही सुद्धा हे बरोबर ओळखता. तर एनिवे, ऑफिसमध्ये त्याचं कुणाशीच जमत नाही, बहुतेक वेळा सोमवारी दांडी असते त्याची. तर एकदा मी लंच अवरमध्ये त्याच्या केबिनमध्ये गेलो आणि त्याला म्हणालो, आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला बोलायचं आहे तुझ्याशी. तर तो मला म्हणाला, कशाबद्दल? माझ्या पिण्याच्या सवयीबद्दल, मला माझे काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. तर तो चमकलाच आणि मला म्हणाला, वाय मी? तर मी बोललो, कारण तसं केल्याने मला मानसिक ताकद मिळेल म्हणून. ॲक्च्युली तो खूप कन्फ्यूज दिसला मला, पण म्हणाला, गो अहेड, I want to share with you my voyage of self-deception, of which bottle was a symbol. स्वतःलाच फसवण्याच्या माझ्या सफरीची कहाणी तुला सांगतो. काय आहे, दारूची बाटली म्हणजे या फसवणुकीचं एक प्रतीक आहे.
मी म्हणालो आणि माझे अनुभव

त्याला सगळे सांगितले, अर्धा तास सतत. त्यानंतर काही वेळ थांबलो, तो काहीच बोलला नाही त्यावर. मग मी आपले त्याचे आभार मानले आणि बाहेर पडलो तिथनं. काल आणि आज तो फ्रेश दिसला मला. आणि आज ऑफिस संपता संपता माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, काय उद्या लंच अवरमध्ये येशील? डॉक्टर अगदी खरं सांगतो, मनापासून खूप बरं वाटलं. मला माहिती नाहीये मी असं का वागलो त्याच्याशी, पण एक मात्र नक्की की समाजकार्य करण्याचा हेतू माझा अजिबात नव्हता. हे असं त्याच्याशी बोलल्यावर खूप खूप बरं वाटलं मला, समाधानी वाटलं आणि डिप्रेशन विरुद्धची भावना अनुभवता आली. काय म्हणजे मी हे केलंय ते सगळं बरोबर केलंय का नाही माहिती नाही. तुमचा प्रतीक.

डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर आत्ता आपण ऐकलं. मुक्तिपत्रे भाग होता तिसरा. सहभाग मनोज भिसे आणि अक्षय पेंडसे. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

श्रोते हो, आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म. ऐकूया विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचं गायन राग मारुबिहाग.

0: विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग मारुबिहाग आत्ता आपण ऐकला. नादब्रह्म आपण ऐकत होतो आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र.
1: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
2: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: दार फार पाऊस पडतो हो, भिजून चिंब झालोय मी, मला फक्त निवारा पाहिजे थोडा वेळ.
1: आजवर ऐकलेले काही अविस्मरणीय कार्यक्रम.
2: आयुष्यात मनाला खूप टोचून जाणारी अशी राहून गेलेली कुठली गोष्ट असेल तर मुलांच्या मेळाव्याला आनंदाने न्हाऊ घालणारं असं आपण काही लिहू शकलो नाही, गाऊ शकलो नाही, त्यांच्यापुढे नाचू शकलो नाही, हीच आहे.
1: प्रतिभावंत कलाकारांची, साहित्यिकांची भाषणं आणि त्यांच्या मुलाखती.
3: शांताबाई, मी माझ्या वडिलांकडनं अगदी सुरुवातीला क्लासिकल म्युझिक शिकले, कारण बाबा जरी नाटकामध्ये गात होते आणि नाट्यगीतं जरी वेगळी असली तरी त्यांना क्लासिकल म्युझिक जास्त चांगलं येत होतं.
1: नाटकं, मालिका, अभिवाचन, अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं आणि आवडलेलं असं काही. आमच्या संग्रहातले विशेष कार्यक्रम आता तुम्ही सहज ऐकू शकता आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर रेडिओ मॅगझिन्स या शीर्षकाखाली हे कार्यक्रम उपलब्ध आहेत. जरूर ऐका, कधीही, कुठेही.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.